श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

रामकृष्ण हरी सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं, दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं, खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी

0: ती अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. त्यासाठी आयुष्यात नेहमीच एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत समजून येतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील. रामकृष्ण.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे. आज 16 जुलै हा दिवस पर्यावरण, विज्ञान आणि भारताच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत विशेष मानला जातो. जागतिक सर्प दिन. निसर्गातील अन्नसाखळी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी सापांचं महत्व किती मोठं आहे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. सापांबद्दलच्या अंधश्रद्धा आणि भीती दूर करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश आज दिला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषद. 16 जुलै 1929 रोजी भारतातील कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाला गती देण्यासाठी ICARची स्थापना झाली होती. भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. ऐतिहासिक Apollo 11 प्रक्षेपण. आजच्याच दिवशी 1969 मानवाला पहिल्यांदा चंद्रावर घेऊन जाणाऱ्या अमेरिकेच्या Apollo 11 या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. आज इतिहास घडवणाऱ्या धाडसी आणि कला जगतातील अत्यंत लोकप्रिय व्यक्तींचा जन्मदिवस आहे. अरुणा असफ अली, भारताच्या थोर स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीवीर. 1942 भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकून तिरंगा फडकवणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याची महानायिका. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. कॅटरीना कॅफ, आधुनिक बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय, यशस्वी आणि आपल्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री. आज तिचा वाढदिवस आहे. रॉल्ड अमुंडसन, जगातील महान नॉर्वेजियन शोधक आणि प्रवासी, जे अत्यंत कठीण परिस्थितीत प्रवास करून दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे जगातील पहिले व्यक्ती बनले होते. आजचा सुविचार. तुमचं ध्येय कितीही दूर किंवा कठीण असलं तरी तुमच्यातील दृढनिश्चय, अचूक नियोजन आणि कष्टाची तयारी तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच पोचवू शकते. आणि आजची बोधकथा. एकदा एका गावात शेतकऱ्यांनी पाहिलं की शेतात काही साप फिरत आहेत. सापांना पाहून शेतकरी घाबरले आणि त्यांनी विचार केला की हे साप आपल्यासाठी धोकादायक आहेत, आपण यांना गावातून हाकलून दिलं पाहिजे किंवा मारलं पाहिजे. गावकऱ्यांनी शेतातील सर्व सापांना मारून टाकलं किंवा पळवून लावलं. सुरुवातीला गावकऱ्यांना खूप बरं वाटलं की आता आपण सुरक्षित आहोत. पण काही महिन्यातच एक अजब गोष्ट घडली. शेतामध्ये उंदरांची संख्या मात्र प्रचंड वाढली. सापांसारखा नैसर्गिक शत्रू न उरल्यामुळे उंदरांनी शेतातील संपूर्ण उभे पीक कुरतडून नष्ट करायला सुरुवात केली. धान्याची पोती रिकामी झाली आणि गावात अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण झालं. शेतकरी खूप चिंतेत पडले. तेव्हा गावातील एका वृद्ध आणि अनुभवी आजोबांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, तुम्हाला समजलं का की पीक का नष्ट झालंय? कारण तुम्ही सापांना मारलं. साप हे शेतकऱ्यांचे शत्रू नसून मित्र आहेत. ते शेतातल्या उंदरांना खाऊन पिकांचं रक्षण करत होते. निसर्गाने प्रत्येक जीवाला एक विशिष्ट कारणासाठी बनवलंय. शेतकऱ्यांना आपली चूक समजली. त्यांनी निसर्गाच्या नियमाचा आदर करायचं ठरवलं. आज जागतिक सर्प दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आपल्याला शिकवते की निसर्गातील प्रत्येक सजीवाचं एक वेगळं असं महत्व आहे. आपल्या भीतीपोटी आपण निसर्गाचा समतोल बिघडवणं आपल्यासाठीच घातक ठरू शकतं. निसर्गाचं रक्षण करणं हेच मानवाचं कल्याण आहे. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 16 जुलै। गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही। परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत। आपल्या गुरुनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे। मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही। एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली। तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी। ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला। गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही। पण तुम्हाला असे वाटते कुठे? विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्याज्यच। त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय दोन्ही त्याज्यच। मी कोण हे आधी जाणले पाहिजे। परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते। दोघांचेही स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत। परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे। म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे। कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते। त्याखेरीज जाणणेच होत नाही। म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मस्वरूप व्हायला? याला साधू होऊन साधूच ओळखणे किंवा शिव भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात। आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश्य व असे संस्कार पाहिजेत। ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात। नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते। म्हणून परमात्मा रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे। जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही। देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल। पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो। म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे। आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे। त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे। याहून दुसरे काय मिळवायचे? मी सुखाचा शोध घेतला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन। तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय। मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही समाधानी राहा। जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो। तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका। अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे। नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे। याहून दुसरे काय मिळवायचे? आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे, न होईल त्याचा राम कैवारी आहे।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपण कथेमध्ये कल्पवृक्षाचा जो दृष्टांत आहे किंवा कल्पवृक्षाची उपमा देऊन आपण कल्पवृक्षाबद्दल बोलत असतो. कल्पवृक्ष म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारा वृक्ष. आधुनिक कल्पवृक्ष म्हणून आपण ज्याला संबोधतो ते दुसरं तिसरं काही नसून कडुनिंब आहे. यावर बराच उहापोह झाला, बऱ्याच वेळा आपल्या कानावर ह्या बाबी येतात आणि आपण त्याचा शेतीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो हे आपल्याला बऱ्याच माध्यमातून आज कळलेही आहे. आपण काही प्रमाणात त्याचा वापरही करत आहोत. असं असलं तरीही काही आपल्या संकल्पना बऱ्याच स्पष्ट नसतात. त्या अनुषंगानं कल्पवृक्षाचा थोडासा आपण कडुनिंबाचं ज्याला म्हटलं आपण कल्पवृक्ष त्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया. शेतकरी बंधूंनो, 1976 ज्या पाहणीच्या अनुसार जर विचार केला तर 1,40,00,000 निंबाची झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यापासून जवळपास 4.2 लाख टन बी मिळू शकतं आणि जवळजवळ 1.5 लाख टन निंबोळीचं तेल त्यापासून तयार होऊ शकतं. 2.6 लाख टन ढेप उपलब्ध होऊ शकते. यामुळे निंबोळ्या गोळा करण्यासाठी कमीत कमी 20,000 लोकांना 2 महिने रोजगार सहज उपलब्ध होऊ शकतो. असा हा नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजाना असणारा कडुनिंब हा वृक्ष नुसता शेतीतच नाही तर बाकी ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. त्याच्यामागे बरेच वेळा शास्त्रीय ओवा पोहतो, किडी मारतात का, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फायदा होतो का, खताचा कसा उपयोग होऊ शकतो, अनेक फायदे याच्यामध्ये आहेत. पण कमीत कमी वेळामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हा कीटकनाशकाचा कारखानाच आहे असं म्हटलंच चालेल. मानवाच्या उपयोगासाठी घरगुती दवाखानासुद्धा या कडुनिंबाला आपल्याला संबोधता येईल. नव्हे ते शास्त्रज्ञांनी आपल्या बऱ्याच बाबीने सिद्धसुद्धा करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किडीच्या प्रादुर्भावामुळं गळीत आणि कडधान्यात दरवर्ष साधारणतः 15 ते 20% उत्पादन घटतं. त्याच्यासाठी कीड आणि रोग हे जबाबदार आहेत. यापैकी जवळपास 10%ची घट फक्त घाटेळीमुळे होते आणि ही घट कमी करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबरीनंच आपल्याला कडुनिंबाचा फायदा होऊ शकतो. फक्त आपण त्याचा वापर योग्य पद्धतीनं करायला पाहिजे आणि आपलं पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. कडुनिंब हा मूळचा भारतीय आहे. भारतातील निरनिराळ्या वनस्पतीमध्ये कडुनिंबाच्या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळापासून लोक निंबाच्या सालीचा मुख्यत्वे दंतमंजन म्हणून उपयोग करतात. कडुनिंबाच्या वाळलेल्या पानाचा उपयोग अन्नधान्य, कपडे आणि पुस्तकाच्या किडीपासून, पुस्तकाचं जे आहेत किडी होतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. चर्मरोगावर हा चांगला आहे. जंतुनाशक म्हणूनसुद्धा कडुनिंब चांगला आहे. कडुनिंबाच्या निंबोळीपासून तेल काढल्यास ते 60 ते 70% पेंट आणि 30 ते 40% तेल मिळतं. कडुनिंब हे जे आहे पेंट हे उत्तम सेंद्रिय खत आहे. त्याच्यामध्ये 3% नत्र असतं, 26% स्फुरद आणि 20% पालाश असतो. 100 किलो युरियासोबत 20 किलो जर कडुनिंबाची पेंड आपण मिक्स केली आणि बऱ्याच पिकात विशेषतः ऊसासारख्या पिकात जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं. आपल्याला उत्पादन वाढ झाल्याचं दिसतं. शेतात व शेताच्या बांधावर कडुनिंबाची झाडं ठेवली तर नैसर्गिक पान घुळून पानं जमिनीत मिसळतात आणि त्याच्यात जमिनीतील जे सूत्रकृमी आहेत, वाळवी आहे, याच्यापासून पिकाचं संरक्षण मिळतं. फळगा बागामध्ये रासायनिक खताबरोबर पेंडीचा अंतर्भाव केला तर फळझाडं निरोगी राहतात, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ऊस या पिकाकरता निंबोळीच्या पेंडीचा नियमितपणे वापर मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला. कृषी संदेश.

0: अमरत्व.
1: तुमच्यापैकी कोणी कोणी बहुधा अशी व्यक्ती बघितलेली असेल की जे इतरांचं पूर्वजीवन जाणू शकते, त्यांचं भविष्य सांगू शकते. भविष्य काळातील घटना जर काही ठराविक आणि निश्चित नियमांनुसार घडत नसतील तर भविष्यामध्ये काय होणार आहे हे कुणीही कसं बरं जाणू शकेल. पण भूतकाळातील घटना भविष्य काळात पुनरावृत्त होत असतात हे आपण पाहिलेलं आहे. जत्रा वगैरे सारख्या प्रसंगात उभारण्यात येणारा रहाट पाळणा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल. त्यांचे सगळे झुले एकामागून एक नियमित गतीनं चक्राकार फिरत असतात. लोकांचा एक जथा येतो, त्यातील सगळेजण एकेका झुल्यात बसतात, रहाट पाळणा फिरू लागतो. वर्तुळ पूर्ण करून तो थांबतो, त्यात बसलेले ते लोक खाली उतरतात, नवा जथा येतो, त्यातील लोक एकेका झुल्यात बसतात. याप्रमाणे चाललेलं असतं. अगदी क्षुद्र प्राण्यापासून तो सर्वश्रेष्ठ माणसांपर्यंतचं प्रकृतीचं हे प्रत्येक रूपच जणू एक एक जथा आहे. प्रकृतीच तो प्रचंड रहाट पाळणा आहे आणि प्रत्येक शरीर किंवा रूप या रहाट पाळण्याचा एक एक झुला आहे. जीवात्म्यांचे नवे नवे जथे त्या झुल्यांमध्ये बसत असतात, पूर्ण किंवा सिद्ध होईपर्यंत वरवर जात असतात आणि मग त्या रहाट पाळण्यातून उतरत असतात. त्या रहाट पाळण्याचं हे फिरणं मात्र सदैव चालू असतं. सर्वदा जथ्यामागून जथे बसून घेऊन त्यांना फिरवण्यास तो तयारच असतो. आणि जोपर्यंत हे देह त्या रहाट पाळण्यात आहेत तोपर्यंत अगदी निश्चितपणे, अगदी गणिती अचूकपणे ते देह कुठे जातील हे आधीच नक्की सांगता येईल. पण आत्म्यासंबंधी मात्र तसं सांगता येणं संभवत नाही. अशा रीतीने प्रकृतीचे भूत आणि भविष्य अगदी तंतोतंतपणे सांगता येणं शक्य आहे. सारांश आपण बघितलं की जड अणु परमाणूंचे सध्या ज्या प्रकारचे संयोग झालेले आहेत त्याच प्रकारचे त्यांचे संयोग फिरफिरून विशिष्ट समयी होत असतात. अनादि काळापासून जगाची ही अशी प्रवाहरूपानं नित्यता चाललेली आहे. पण ह्यानं काही आत्म्याचं अमरत्व सिद्ध होत नाही. आपण हेही बघितलेलं आहे की कोणत्याही शक्तीचा नाश होत नसतो, कोणत्याही जड वस्तूचा कधी शून्यात लोप करता येणं शक्य नसतं. मग त्यांचं काय होत असतं? त्यांची नामरूपं बदलत जातात आणि अखेर जिथून त्यांची उत्पत्ती झाली होती तिथेच परत येतात. कोणतीही गती कधी सरळ रेषेत होत नसते. प्रत्येक वस्तू वर्तुळाकार फिरून आपल्या पूर्वीच्या स्थानी परतत असते, कारण सरळ रेषा अनंतपणे वाढवल्यास तिचं वर्तुळ बनत असतं. असंच जर असेल तर मग कोणत्याही आत्म्याची अनंत काळासाठी म्हणजे कायमची अधोगती होणं शक्य नाही, सुतराम शक्य नाही. जगातील प्रत्येक गोष्ट आपलं वर्तुळ पूर्ण करून स्वतःच्या उगमस्थानी परत आलीच पाहिजे. लवकर किंवा उशिरा इतकाच काय तो फरक. तुम्ही किंवा मी किंवा हे इतर सारे जीवात्मे काय आहेत? क्रमसंकोच आणि क्रमविकास यांची चर्चा करताना आपण पाहिलंच आहे की तुम्ही किंवा मी आपण सगळेच त्या विराट विश्वव्यापी चैतन्याचा किंवा विश्वव्यापी प्राणाचा आणि विश्वव्यापी मनाचा एक एक अंश आहोत. आपण त्याचीच क्रमसंकुचित रूपं आहोत. तेच आमच्या रूपांनी क्रमसंकुचित झाले आहेत आणि म्हणून आपण आपापली वर्तुळं पूर्ण करून क्रमविकासाच्या प्रक्रियेनुसार फिरून त्या विश्वव्यापी चैतन्याप्रत परत जाऊ. आणि ते विश्वव्यापी चैतन्य म्हणजेच ईश्वर. त्या विश्वव्यापी चैतन्यालाच लोक प्रभू, परमेश्वर, ख्रिस्त, बुद्ध किंवा ब्रह्म म्हणत असतात. जडवाद्यांना त्याचाच शक्तीच्या रूपानं प्रत्यय येत असतो आणि अज्ञेयवादी त्यालाच अनंत, अनिर्वचनीय, सर्वातीत असं काहीतरी मानत असतात. तोच विश्वव्यापी प्राण होय, तीच विश्वव्यापी शक्ती किंवा चितकळा होय आणि आपण सगळेजण त्याचेच अंश आहोत. आत्म्याच्या अमरत्वासंबंधी ही झाली दुसरी कल्पना. पण त्या बाबतीत तीही काही पुरेसं प्रमाण नव्हे. या उपरही कितीतरी शंका आणि कितीतरी संदेह तसेच राहून जातात. कोणत्याही शक्तीला नाश नाही हे म्हणणं मोठं चांगलं आहे, पण आपण जितकी शक्ती आणि जितकी रूपं बघतो ती सगळीच मिश्र स्वरूपाची असतात. कित्येक घटकांच्या मिश्रणानं किंवा संयोगाने निर्माण झालेली असतात. आपल्या समोर असलेलं हे रूप हे कित्येक घटकांचं संमिश्रण आहे. आपल्याला आढळणारी प्रत्येक शक्तीही याचप्रमाणे संमिश्र असते. शक्तीसंबंधीचं विज्ञानाचं मत आधाराला घेऊन तुम्ही जर तिला कित्येक शक्तींची गोळाबेरीज किंवा कित्येक शक्तींचं फलित म्हणाल तर मग तुमच्या व्यक्तित्वाची किंवा मीपणाची काय वाट? ते मग कुठे राहिले? मिश्रणाने उत्पन्न झालेला प्रत्येक संमिश्र पदार्थ लवकरच म्हणा की उशिरा म्हणा स्वतःच्या घटक द्रव्यांमध्ये विघटित झालाच पाहिजे. या विश्वाच्या जडात किंवा शक्तीच्या मिश्रणानं जे जे म्हणून उत्पन्न झालेलं आहे ते कधी ना कधी स्वतःच्या घटकांमध्ये विभक्त झालंच पाहिजे. जी वस्तू कित्येक कारणांच्या संमिश्रणानं किंवा संयोगानं अस्तित्वात आलेली आहे तिचं विघटन म्हणजेच तिचा विनाश किंवा मृत्यू अवश्यम भावीच होय. आज ना उद्या ती विदीर्ण होणारच, विश्लिष्ट होणारच, विकीर्ण होणारच, स्वतःच्या घटकांमध्ये विघटित होणारच.

गीताई अध्याय सोळावा। परिशिष्ट एक, दैवी आणि आसुरी वृत्तींचा झगडा किंवा दैवासुर संपद विभाग योग। श्री भगवान म्हणाले, निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय, यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप, अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता, अलुब्धता दया भूति मर्यादास्तैर्य मार्दव, पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता। हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी, दंभमीपन अज्ञान क्रोध दर्प कठोरता, लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ती आसुरी, सुटका करीते दैवी आसुरी बंध घालिते, भिऊ नकोची आलास दैवी संपत्ती जोडुनी, भूतसृष्टी जगी दोन दैवी आणीक आसुरी, विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो, कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन, न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्य ही, म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर, काम मूलक हे सारे कोठले सहकार्यते, स्वीकारुणी अशी दृष्टी नष्टात्मे ज्ञानहीनते, जगताच्या क्षयासाठी निघाले रिपुहिंसक, काम दुर्भर सेवुनी मानी दांभिक माजले, दुराग्रह बळे मूढ करीती पाप निश्चये, अपार धरीती चिंता जी मेल्या ही सरीचिना, गढले काम भोगांत जणू सर्वस्व मानुनी, आशेचे लेईले फास काम क्रोधात तत्पर, भोगासाठी अधर्माणे इच्छिती धनसंचय। हे आज लाभले आता ते जोडीन मनोरथ, हे आहे तेही होईल माझेची सगळे धन।

मी सिद्ध मी बळी कुलीन मीची संपन्न माझी जोडी कुठे असे यज्ञदान विलासी मी जल्पती अज्ञ मोहित भ्रमले चित्त भेदूनी मोह रालांत गुंतले पडती विषयासक्त नरकात अमंगळ स्वयं पूजित गर्विष्ट धने माने मदांधते नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित अहंगारे बळे दर्पे काम क्रोधे भरुनिया माझा स्वपरदेहात करिती द्वेष मत्सरी द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जन त्यास मी टाकितो नित्य तशा योणित आसुरी जोडोनी आसुरी योणी जन्म जन्मांतरी मग मातेन मिळता जाती उत्तरोत्तर खालती

रसिक हो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: रामगीता चिंतन भाग 43. संपूर्ण मानवी जीवनाचा पाया विद्यार्थी दशा आहे. इमारत पक्की करताना जशा दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, एक पाया मजबूत असावा लागतो, दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीचा कोन 90° असावा लागतो, तेव्हा इमारत पक्की होते. ह्या गोष्टी जशा इमारत निर्मितीच्या प्रारंभीच कटाक्षाने पाळाव्या लागतात, तशी जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशा महत्वाची आहे. याच वेळी सुसंस्कारक्षम जीवन शिक्षण आवश्यक आहे. तसे अचूक सिद्धांत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथाद्वारा या भागास अभ्यास चिंतनात घेतले. माती ओली असेल, लोखंड लाल असेल, तरच आकार देता येतो. त्याप्रमाणे जीवन शिक्षणाचे पाठ विद्यार्थी दशेपासूनच देता येतात. शिक्षणात जीवनाचे शिक्षण शिकवा शाळे माझी, महिला मधली उनीव काढा भरून असली जीजी, भावी राष्ट्राचे भवी तव्यची वर्तमान संतान, गावकऱ्यांनो तसे आचरा यात खरे कल्याण, ग्रामगीतेचे ज्ञान, ग्रामगीतेचे ज्ञान, एका कवीने असं सुंदर वर्णन केलं आहे. विस्ताराने वंदने महाराज लिहितात, शाळेची भरभराट कशाने होईल या प्रश्नाला माझे उत्तर असे की शाळेची उत्तम भरभराट ही निवड रंगरंगोटीवरच अवलंबून नाही किंवा मुले जास्त आहेत म्हणूनही नाही, भव्य इमारत मोठ्या अथवा सुंदर फुल बागेवरही नाही, तर मुलांच्या गुणावर, चारित्र्यावर व घरच्या बाहेरच्या माणसाशी त्याची वागणूक कशी आहे यावर अवलंबून आहे. त्या अनुषंगाने मग सर्व मागे लिहिलेल्या गोष्टीही असणे जरूर आहेत, यात काही शंका नाही. वास्तविक मुलांची चाचणी गुरुजींच्या स्वभावानुसार केली जाणे काही वावगे नाही, कारण गुरुजींची कर्तबगारीच मुलांच्या गडी जेवढी उतरेल तेवढे त्यांनी शिकविलेले उतरणार नाही. पण समजूत अशी आहे की गुरुजीकडे का पाहता, मुलांना बघा ना काय गुणी दिसतात ते. अहो, दिसणे हा गुण दाखविण्याचा आहे, तो काही स्वभाव नव्हे. स्वभाव तर आणीबाणीच्या वेळी, अडी अडचणीच्या वेळी दुसऱ्यावरची आपत्ती पाहून कळत असतो. स्वभावाची परीक्षा कर्तबगारीतून होती, केवळ सभा संमेलनाच्या वेळी किंवा प्रार्थनेच्या वेळीच तेवढी थोडी दिसणार आहे, ती तर त्याच्या नसानसातून भिनलेली असेल तरच क्षणोक्षणी दिसेल, व जेव्हा त्याच्या गुरुजींचा तसा आदर्श असेल तरच त्याचा परिणाम विद्यार्थ्यात उतरेल. म्हणून खरी भरभराट तर शिक्षकांच्या वागणुकीतूनच चमकत असते. म्हणे घरातील पोपट किती उत्तम बोलतो, पोपटही बोलतो ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याचा शिकविणारा तसा बोलून शिकवतो म्हणून तो बोलतो. याचा अर्थ सुद्धा शिक्षक जितका उत्तम असेल तितकीच चांगली मुले निपजतील असा मी समजतो. या अर्थाने या कोळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता समळ प्रगटतील समाजी, शेकडो महापुरुष, असं ग्रामगीता ग्रंथात लिहिलं आहे. या आत्मीयतेने आदर्श शिक्षक पूज्य साने गुरुजी यांनी नाना आपत्तींना तोंड देत स्त्रिया, मुले, अस्पृश्य, कामगार यांना सुखी व सुसंस्कृत करण्यासाठी मातेच्या हृदयाने अथक प्रयत्न केलेत. यम ये पर्यंत शिकून आपल्या जीवनाचा एक एक क्षण देशसेवा कार्य लावला, जगातील दुःख विषमता अनिवार्य वाटताच प्राणाची आहुती दिली, तेव्हा हे वात्सल्य मूर्ती संत वाङ्मय रूपाने अमर असून त्यांचे शैक्षणिक विचाराचा आदर्श ग्रामगीता ग्रंथात घेतला आहे. वंदने महाराज प्रस्तुत ग्रंथात लिहितात, गावी जे विचारी शिक्षक जन, त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण. या वाचण्या समजण्यातून उच्च शिक्षण कोणते हे कळेल व तसा समाज निर्माण होईल. आणि या अर्थाने ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात, दिखाऊ कपडे कोरडी ऐट, नोकर पेशी थाटमाट, हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट, ध्यानी घ्यावे नीट हे आधी. अजब ऐशी शिक्षणाची प्रथा, जेथे कामी नये बापाची संथा, बाप करी शेतीची व्यवस्था, मुलगा मागे नोकरी. व्हावे मोठे बाबूसाहेब, काम जुजबे पैसा खूब, मोठी पदवी दिखाऊ ढब, ही उच्चता म्हणूची नये. हे सर्व मागील विसरून मुला मुलींना द्यावे शिक्षण, जेने गावाचे वाढेल भूषण सर्वतोपरी. नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपोन, आता भावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. शिक्षणातची जीवनाचे काम दोन्हीची सांगड व्हावी उत्तम, चिंता नसावी भोजनासाठी दाम मागण्याची भीक जैसी. मुलात एखादा तरी असावा गुण, ज्याने पोट भरेल त्यात निपुण, न ये संसारा माझी अडचण कोणत्याही परी. जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन, संबंधित विषयाचे समग्र ज्ञान, यांचा अंतर्भाव शिक्षणी. नदी तलाव आणि विहिरी यात पोहणे नानापरी, आपत्ती येता धावोनी तारी, ऐसे शिक्षण असावे. गावी भोजनाचे असती प्रसंग स्वयंपाक करता यावा यथा सांग हेही कला शिकवावी सप्रयोग मुला मुलीशी असले शिक्षण वाटते साधारण परी याचे जीवनात अग्रस्थान नाही तरी जगावे जनावरा समान होईल स्वयंपाक न येता मुलगी बहू शिकली शाळे माझारी परी स्वयंपाक करता न ये घरी काय करावी विद्या चातुरी कामाविन लंगडी ती अशिक्षित स्वयंपाक करूनी खाई सुशिक्षित चने फाकीत राही दोरास घालता नये वंधाई जेथे तेथे पराधीन मुलास पंगत वाढता नये घरचे पाणी भरता नये आपुल्याच तोऱ्यामध्ये राहे तरी ते व्यर्थ ज्ञान त्याचे घरी ज्याची उणीव पडे मुलगा धावुनी पूर्वी कोडे धडाडीने कर्म करण्या धडपडे तरीच शिक्षण कामाचे विद्ये अंगी व्हावा विनय विद्या करी स्वतंत्र निर्भय शिक्षणाने वाढावा निश्चय जीवन जय करावया पुरातन काळी ऋषी आचार्य हे आश्रमाची निर्मिती करून जीवन शिक्षणाचे संस्कार देत एखाद्या मुलाच्या बुद्धीचा उच्चांक कमी असेल तर हर प्रकारे नाना प्रयत्नाने आचार्य मान्यवर त्याला घडवीत एका विद्यार्थ्याला शाळेत नाव टाकल्यानंतर बराच काळ गेला वर्षाचा तरी काहीच येत नव्हतं एक दिवस गुरुजी खूप चिडले त्यांना खूप राग आला त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला ते टेबल जवळ बोलावतात आणि म्हणतात टेबलवर हट आज मी तुझा हात फोडून काढणार कारण वर्षातले एवढे महिने उलटून गेले तरी तुला काहीही येत नाही शाळेचं आणि माझं नाव बदनाम होईल तेव्हा त्या मुलाने टेबलवर आपला हात ठेवला तो तटस्थ उभा आहे गुरुजीने त्याच्या हाताकडे पाहत वरून छेडी वेगाने हातापर्यंत आणली पण तेवढ्याच वेगानं ती छेडी वर नेली न मारता सोडून दिली ती दुसरीकडे बाजूला जाऊन पडली गुरुजींचे डोळे लाल झाले आहेत आणि मुलगा अगदी शांत उभा आहे काही वेळाने त्या विद्यार्थ्याने विचारलं गुरुजी तुम्ही मला का मारलं नाही मलाही असं वाटते हो की मीही शिकून मोठं व्हावं तुमच्यासारखी मलाही या समाजाची सेवा करता यावी म्हणूनच मी रोज शाळेत येतो आणि अभ्यास करण्याचाही प्रयत्न करतो हे सगळं असून सुद्धा मला त्यातलं काहीही येत नाही आज मात्र माझ्या मनात अशी आशा निर्माण झाली होती छडी लागे छमछम विद्या ही घमघम तुमच्या छड्या चार हातावर बसल्या की मला विद्या यायला लागेल परंतु गुरुजी माझी तीही लायकी नाही काय की तुम्ही मला शिक्षा करावी का मला मारलं नाही तेव्हा गुरुजी म्हणतात अरे तुझ्या हातावर छड्या मारल्या काय आणि हात तोडून टाकला काय काही फरक पडणार नाही विद्यार्थी म्हणतोय का अरे बाबा तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही उत्सुकतेने विद्यार्थ्याने विचारलं की गुरुजी कुठं असते ती रेषा अंदाजे गुरुजींनी दाखवलं तसा तो विद्यार्थी शाळेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर धावत सुटला त्याच्या हाताला एक काच लागला आणि त्या काचाने हातावर ती रेषा पाडली आणि रक्तबंबाळ झालेला हात घेऊन तो वर्गात आला आणि गुरुजींना दाखवलं गुरुजी ही काय ती विद्येची रेषा तुम्ही तर नाही म्हणतो तेव्हा गुरुजी म्हणतात बेटा अरे कुठल्या ह्या शस्त्रानी कापल्यानी ती विद्येची रेषा थोडी निर्माण होणार आहे अरे हे निसर्गतः असते ती तुझ्या हातावर नाही पुन्हा जिद्दीने त्या विद्यार्थ्याने विचारलं की गुरुजी असंच जर आहे तर एक गोष्ट मला सांगा की तुम्ही शिकवताना अनेकदा म्हटलं की केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाहीत प्रयत्न वाढू रगडिता ही तेलगडे अजूनही एक एक शब्द तो माझ्या कानात आहे हे बरोबर आहे गुरुजी म्हणतात होय बरोबर आहे मी दिलेला शब्द कधी मागे घेणार नाही त्या क्षणापासून तोच विद्यार्थी एवढा नाही त्यापेक्षा अभ्यासाच्या प्रयत्नात लागला आज तो विद्यार्थी इतिहासात नाही आहे पण त्याचं नाव आहे हाच विद्यार्थी होय व्याकरण शास्त्रज्ञ पाणिनी हा भाग याच ठिकाणी आणि समाप्त करू
1: रसिक श्रोते हो नमस्कार मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग ऐकणार आहोत श्रोते हो बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात त्यात कोल्हापूर येथील हिंदकन्या छात्रालयामध्ये लेखिका इंदुमती जोंधळे या 11वीला असताना ज्या घड्याळाखाली बसून लेखिकेच्या मैत्रिणी आणि स्वतः लेखिका अशा एकूण 11 जणी अभ्यासाला बसायच्या नेमकं तेच घड्याळ चोरीला गेलं सोबतच एक भला मोठा पाण्याचा पितळी पीप आणि बिनतोटीचा तांब्याचा पीपही असे दोन्ही पीप चोरांनी नेले सर्व खोल्यांमधील ट्यूबलाइट्स आणखी काही सामान असं 2,000 नुकसान झालं पण त्यामुळे लेखिकेला आणि एकंदरीतच बोर्डिंगमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन रात्री चोरांवर पाळत ठेवावी लागायची आणि त्यामुळे अभ्यास तर पारच बोंबलला पण कमी अधिक फरकाने का होईना उत्तीर्ण मात्र सर्वजणी झाल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 11वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: हिंदकन्या छात्रालयातल्या वसतिगृहाच्या आम्ही सगळ्या मुली सायंकाळच्या प्रार्थनेसाठी बसलेलो होतो आणि समोरच्याच व्हरांड्यात खूप मोठी मोठी माणसंही बसली होती. सगळी खादीधारी. संस्थेचे प्रभाकरपंत कोरगावकर, सौभाग्यवती लक्ष्मीबाई कोरगावकर आणि प्रेमाताई कंटक अशी आपापल्या क्षेत्रात एकापेक्षा एक विद्वान आणि मातब्बर असलेली ही मंडळी. आम्हा मुलींना त्यांचं कार्य वगैरे काय माहीत, फक्त आज ही सगळी मंडळी आपल्या वसतिगृहात आलेली आहेत. त्या अर्थी आपल्याला काहीतरी बोलतील, छानशा गोष्टी सांगतील, यापेक्षा दुसरं अजून काय. आम्ही प्रार्थनेला सुरुवात केली, स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हटली. तेव्हा आमच्या पुढच्या ओट्यावरची सगळी मंडळी आमच्या बरोबर प्रार्थना म्हणत होती. आम्हा मुलींना आश्चर्यच वाटलं की सगळी मंडळी आमची प्रार्थना कशी काय म्हणताय. आम्हाला वाटत होतं फक्त आम्ही छात्रालयाच्या मुलीच प्रार्थना म्हणू शकतो, पण सगळी गीताच त्यांना तोंडपाठ होती. ती म्हणून झाल्यावर मामा क्षीरसागरांनी अतिशय सुरेल आणि उंच खड्या आवाजात साने गुरुजींचं एक सुंदरसं भजन सांगितलं. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं. किती सुरेल गोडवा होता मामांच्या आवाजात. आजही तो आवाज कधी कधी कानी आल्यासारखा वाटतो. प्रार्थना संपली. आता ही सगळी मंडळी काय काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण ते काय सांगतायत याकडे माझं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. मी त्या वर बसलेल्या मंडळींना न्याहाळत होते. सुंदर गोड छान आवाजात भजन सांगितलेल्या मामांबद्दल फारच जिव्हाळा वाटायला लागला. पांढरीशुभ्र खादीची वस्त्र, तशीच पांढरीशुभ्र दाढी पोटापर्यंत रुळणारी, पाठीवर काही खांद्यावर काही लांबलचक्क पांढरीशुभ्र केस, भव्य रुंद कपाळ. गोरेपान मामा एखाद्या ऋषीमुनीसारखे भासत होते. डोळ्यात अपरंपार माया, बोलण्यातही तितकाच गोडवा. त्यामुळे माझ्यासारख्या लहान मुलींना मामांचा लळा न लागला तरच नवल. मामांच्या शेजारी बाबा रेडीकर, उंचच उंच धिप्पाड, रापलेला चेहरा, काळी पांढरी दाढी, पाठीवर जटा, कपाळ झाकून मागे डोक्याला बांधलेलं खादीचं कापड, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि अर्धीच गुडघ्यापर्यंतची चड्डी, तीही खादीचीच, पायात खास बनवून घेतलेल्या जाड जाड वाहणा, आवाजही मोठा खणखणीत, धोपट मार्गानं जाणारे असे बाबा रेडीकर. हे बाबा सुद्धा आम्हाला आमचेच वाटायचे. बाबांच्या शेजारी आचार्य दादा धर्माधिकारी, हे मात्र चार चौघांसारखे सरळ साधे, दाढी नाही, मिशा नाहीत, साधं खादीचा शर्ट धोतर नेसलेले, पण चेहरा मात्र सतत काहीतरी विचारमग्न असलेला वाटायचा. त्यांची ती करारी मुद्रा पाहून त्यांच्या जवळ जावं की नाही, त्यांना काही विचारावं की नाही असं वाटून फारसं पुन्हा त्यांच्याजवळ कधी गेलोच नाही. मध्यभागी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, पाहता क्षणीच थोडी भीती वाटावी असा त्यांचा चेहरा. विशेषतः लहान मुलं तर त्यांच्याकडे जातच नसत. अण्णांनी डोक्याचा अगदी तुळतुळीत गोटा केलेला असायचा. दाढी नाही, मिशा नाही, उंच कृश शरीर यष्टीचे, खादीचे पूर्ण बाह्यांचे शर्ट, दुटांगी धोतर आणि अंगावर एक पंचा, बस एवढाच पोशाख. डोळे हिरवे घारे, थोडीशी किंचित निळी झाक असलेले, त्यांच्या डोळ्यांकडेच बघून भीती वाटायची. काळा सावळा रंग. प्रथम तर मी मुळीच त्यांच्याजवळ जायचा कधी प्रयत्न केला नाही. अण्णांच्या उजव्या बाजूला शंकरराव देव, त्यांच्या डोक्यावरही कुठेतरीच तुरळक केस दिसायचे. खुरटी पांढुरकी दाढी, काही काही दात पडलेले वाटत होते. त्यांचाही अर्ध्या बायांचा जाड्याभरड्या कपड्याचा खादी शर्ट, खादीची लुंगी गुंडाळलेली आणि बरेच थकल्यासारखे वाटणारे शंकरराव आम्हा मुलींना फारसे कधी काही बोललेच नाही. शंकरराव देवांनंतर बसले होते आचार्य भागवत, उंचच उंच वाकलेले, सतत खोकळणारे, बरोबर थुंकीस आठवण्यासाठी सतत हातात कडीचा डबा बाळगणारे. त्यांना दम्याचा त्रास होत असावा. खोकल्याची उबळ आली की त्यांचा चेहरा घाबराघुबरा व्हायचा, खूप खोकायचे. पेटका घशात आला की खाकरून खाकरून आणलेल्या डब्याचं झाकण उघडून त्यात थुंकायचे. पेटका काही लवकर पडायचा नाही. आम्हा मुलींना अगदी कसं तरी किळसवाणं वाटायचं, पण गुपचूप खाली मान घालून बसायचं. त्यांचं थुंकणं संपलं असं वाटलं की मगच डोकं वर करायचं. हे आचार्याची बघायचंही मोठे विचित्रच. आमच्याकडे बघता बघता मधूनच त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या फिरल्यासारख्या व्हायच्या. म्हणजे आतली बुबुळं पार वर वर कुठंतरी ते न्यायचे आणि आम्हाला फक्त पांढरे डोळेच तेवढे दिसायचे. भीतीच वाटायची, म्हणून आम्ही त्यांच्याजवळही कधी गेलोच नाही. त्यानंतर बसलेल्या असायच्या प्रेमातही कंटक. त्या खास शंकरराव देवांची सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर असायच्या. ताई खूप उंच होत्या, पण म्हातारपणामुळे पाठीचा निव्वळ धनुष्यबाण झाला होता. खूप थकलेल्या असल्यामुळे, वाकलेल्या असल्यामुळे त्या चालतानाही बगळ्यासारख्याच चालायच्या. त्या फार कृष्णभक्त होत्या. खरं तर ही सगळी मंडळी सर्वोदयी तशी नास्तिकच, देवाला न मानणारी, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी. पण शंकररावांनी कधीही प्रेमाताईंना त्यांच्या कृष्णभक्तीच्या मध्ये अडथळा आणला नाही. तिची श्रद्धा आहे ना, तिला वाटतं ती पूजा करते, आपलं काय जातं, असं म्हणून ते गप्प बसायचे. एक दुसऱ्यांची मनं जाणून घेणं, वेळ प्रसंगी त्याला निभावून नेणं, हीच तर खरी माणुसकीची किमया या सगळ्या व्यक्तींजवळ होती. प्रेमा त्यांच्या जवळ बसलेल्या असायच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई प्रभाकरराव कोरगावकर. त्यांच्याकडे पाहून समाधान वाटावं अशा, जशा महालक्ष्मी उभ्या करतात ना तशा. गोऱ्या पान, कपाळावर मोठं कुंकू, नऊवारी लुगडं जरीच्या काठापदराचं, तशीच चोळी, मानेवर अंबाडा, त्यात फुलं, लहान खोऱ्याच पण अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या लक्ष्मीबाईंनी आम्हा सगळ्यांनाच हव्या हव्याशा वाटायच्या. सतत सगळ्यांना सढळ हातानं भरभरून देणाऱ्या त्या अन्नपूर्णाच होत्या जणू. इकडून अण्णांच्या डाव्या बाजूला सर्वात शेवटी प्रभाकर पंत कोरगावकर, म्हणजे आमच्या छात्रालयाचे सर्वांचे अण्णा, लक्ष्मीबाईंचे पती. लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभावा अशी ही देखणी जोडी. अण्णांचा पिंडच मुळी दातृत्वाचा, आणि तो त्यांना त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे गोविंदरावांकडून मिळालेला होता. असे सांगतात की पश्चिम महाराष्ट्रात एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा गोविंदरावांनी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला झुणका भाकर दोन्ही वेळेला खायला घालून वाचवलं होतं. त्या दुष्काळात आजूबाजूच्या खेड्यातून हजारोंनी माणसं येऊन रोज सकाळ संध्याकाळ झुणका भाकरीचं जेवण करत होती आणि लोक त्यांना दुवा देऊन जात होते. हाच दातृत्वाचा वारसा अण्णांनी पुढे चालवला. छात्रालय काढून कित्येक गरीब मुलामुलींची आयुष्य त्यांनी उभी केली. कित्येक सर्वोदयी आणि समाजसेवी कार्यकर्त्यांना मदत केली. आणि ही जी काही मंडळी आता आली होती ती त्यांच्याकडेच. त्यांनीच स्वतःकडे त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली होती. पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंना छात्रालयाचं विश्वस्त म्हणून नेमलं होतं. वर्षातून एकदा मे महिन्यात त्या सगळ्या सर्वोदयी गांधीवादी लोकांचं शिबिर, म्हणजे स्नेहसंमेलन, प्रभाकर पंतांच्या इच्छेनुसार छात्रालयात व्हायचं. जुन्या वसतिगृहाला लागूनच नवीन वसतिगृहाच्या काही खोल्या बांधून झाल्या होत्या. या दोन मजली वसतिगृहाचं प्रवेशद्वार बाहेरच्या मुख्य रस्त्यावर होतं. वसतिगृहाच्या आतल्या बाजूनी दोन छोटे छोटे जिने होते. उजव्या बाजूच्या जिन्यांनी वर गेलं की एक प्रचंड मोठा हॉल बांधलेला होता. दिवसभर त्या हॉलमध्ये या मंडळींची त्यांच्या गहन विषयांवर चर्चा चालायची. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पसरलेली सर्व गांधीवादी सर्वोदयी मंडळी एकत्र यायची आणि आमचं वसतिगृह सुट्टी असल्यामुळे मुली नसल्या तरी अगदी गजबजून जायचं. एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं. आम्ही 7-8 जणी कोर्ट कमिटेड मुली त्यांच्या सेवेला हजर असायचो. त्यांच्यातीलच काही मंडळींकडे जेवण्याखाण्याची व्यवस्था केलेली असायची. कुणाकडे स्नानाचं गरम पाणी काढून देणं, संडास बाथरूमजवळ पाणी देण्यासाठी एकानं उभं राहणं, कुणी नाश्त्याचं काम पाहणं, कुणी प्रार्थनेचं काम स्वतःवर घेणं, असं कामाचं वाटप व्हायचं. आम्ही सगळ्याजणी या कामाच्या मध्ये लुडबुड लुडबुड करायचो, कारण नेमकं काम आमच्यावर कुणी सोपवलेलंच नसायचं, त्यामुळे उगीच पळापळ करायची. दुपारी ही सगळी मंडळी जेवायला बसली की सगळ्यांना पाणी वाढणं, ताटं वाट्या मांडणं, मीठ लोणची वाढणं, अशी बारीक सारी कामं चालायची. जेवण अगदी साधं, म्हणजे तिखट मसालेदार कुणाला चालायचंच नाही. साधं जेवण जेवणारी ही मंडळी असायची. दही दूध तुपालाही प्रभाकरपंतांनी कधी कमी केलं नाही. अंगाच्या कपड्याच्या साबणापासून मंजनांच्या बाटल्यांचाही ढीक पडलेला असायचा आणि आम्हा मुलींना खूप आनंद व्हायचा, कारण अस्सल दूध दही तूप कधी नाही ते खायला मिळायचं ना. छान वासाचे साबण वापरायला मिळायचे, नाहीतर आमचे लाईफ बॉय आमचे लाईफ बॉय साबण लावून लावून त्याचा वास घेऊन कंटाळाच आलेला असायचा. तेव्हा त्या लहान वयातही वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या वासाची साबण म्हणजे आमची दिवाळीच की. आणि पुन्हा खास माकड छाप काळ दंत मंचन तेही आम्हाला वापरायला मिळायचं. आम्ही वर्षभर चालेल असं स्वतःचं मंजन तयार केलेलं असायचं, कोळशाचं. कोळसा वाटून वाटून बारीक करायचा, वस्त्रगाळ करायचा, त्यात मीठ घालायचं की झालं आमचं मंजन. त्यापेक्षा बिटको मंजन कितीतरी छान चविष्ट वाटायचं. मला अजूनही आठवतं, एकदा अशा शिबिरात एके सकाळी मी ते मंजन हातात घेतलं, डाव्या हाताची मूठ भरून हावरटासारखी मूठ बंद केली आणि बाथरूमकडे निघाले दात घासायला. इतक्यात समोरून मामा आले. मी कशाला इकडे तिकडे बघते, गुपचूप मंजन घेऊन निघाले इकडे तिकडे न पाहताच आणि धाडकन मामांच्या अंगावर जाऊन आदळले. मामा स्नान करून आले होते, छान स्वच्छ पांढरे शुभ्रे कपडे घातलेले होते, हातात धुतलेले कपडे होते, डोक्यावर ओले केस, तोंडांनी देवाचं नामस्मरण चाललं होतं. ते त्यांच्या घरीत आणि मी माझ्या घरीत. त्यांच्या अंगावर धडकल्याने मंजनची मूठ सुटली, मामांचं पांढरं शुभ्र धोतर आणि पाय मंजनामुळे काळेकुट्ट झाले. मंजन खाली सांडलं. मी अपराध्यासारखे घाबरून ते सगळं मंजन गोळा करायला लागले, धोत्रावरचं मंजन काढायला लागले, तर ते अधिकच चिकटून बसायला लागलं. भीतीनं गाळणच उडाली. शारदाबाईंनी हे पाहिलं तर आपली काही खैर नाही आणि मला रडूच कोसळलं. मामांनी हातातले धुतलेले कपड्यांचे पिळे खांद्यावर टाकले, दोन्ही हातांनी मला उठवलं, जवळ घेतलं आणि अगदी प्रेमानं म्हणाले, सांडू दे, घाबरायला काय झालं, हा चल उठ, दुसरं मंजन घे, छान दात घासून दाखव बरं मला, चल मी देतो तुला मंजन. माझ्या आधीच काळ्या झालेल्या हातावरच मामांनी चिमटीभर मंजन ठेवलं, म्हणाले, चिमणीच्या दाताला एवढं मंजन पुरे झालं, चल बघू, पळत जा दात घासून मला दाखवायला ये. माझ्या मनावरचं दडपण पार निघून गेलं, भीती अगदी नाहीशी झाली होती, मी पळतच सुटले. शारदाबाईंनी पण मला पाहिलेलं नव्हतं आणि एवढं मोठं मंजन आपल्याकडून नाश झाल्याचं फक्त मामांनीच पाहिलं होतं. त्यांच्याखेरीज अन्य कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगितली नव्हती म्हणून मी निर्धास्त होते. तोंड धुऊन खोलीत जाणार इतक्यात मामांनी झाक मारली, स्वयंपाकगृहात नेलं, तिथल्या माणसाला सांगितलं, आमच्या या चिमुकलीला साखर टाकून चांगलं ग्लासभर दूध दे बघू. तेवढं ग्लासभर दूध त्यांनी मला प्यायला लावलं. आता काय खातेस बोल, एवढं दूध घेतल्यावर पोटात जागा थोडीच होती. पण मामांनी स्वतः माझा हात धरून नेलं, स्वतः बरोबर पोहे खायला बसवलं. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या धोतराकडे मी पाहिलं, त्यांनी दुसरं धोतर नेसलं होतं. मी खूपच खजील झाले. मामा, मी धुऊन देते ना ते धोतर, त्या माझ्याकडे, मी म्हणाले. नाही बाळे, अगं मी तर ते मघाशीच तू तोंड धुत असतानाच धुऊन सुद्धा टाकलं. जाऊ देते आता, यापुढे समोर बघून चालायला शिक. तेव्हाचे मामांचे ते शब्द, त्यांचं ते प्रेमळ वागणं आजही जसंच्या तसं स्मरणात आहे.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खान्देश एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आतापर्यंत आपण उदासीनतेच्या बद्दलचे विचार पाहिले, ज्याच्यातनं माणसाला त्या पद्धतीने स्वतःला तयार करायचे आहे. आपण एक उदाहरण घेऊया. डॉक्टर एखाद्या रोग्याला औषधे लिहून देतात आणि त्याचवेळी काही पथ्ये आणि नियम पाळण्यास सांगतात. समजा त्या रोगाने जी पथ्ये व नियम पाळलेच नाही तर त्यामुळे डॉक्टर अस्वस्थ होत नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात असे प्रसंग बरेचदा येतात आणि अशा वेळी आपण अस्वस्थ होऊ नये हा एक संदेश या माध्यमातून आपण घेऊ शकतो. थोडक्यात, कसे जगावे आणि कोणत्या पद्धतीने जगावे याबद्दल प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या काही कल्पना असतात आणि त्या तो नेहमी दुसऱ्यांना सांगत असतो. परंतु दुसऱ्याने त्याच कल्पना घ्याव्यात आणि जे सांगितलेलं आहे तसंच वागावं असे सांगण्याचा जरी त्याला प्रयत्न करत असेल किंवा वाटत असेल तरी तुमच्या कल्पना घेऊन जगावे अशी सक्ती इतरांवर करता येत नाही. कारण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. इतरांच्या उपेक्षेकडे तटस्थ होऊन पाहणे आणि त्या बाबतीत उदासीन होणे हा उपेक्षेचा अर्थ आहे. जर मुदिता, मैत्री, करुणा आणि उपेक्षा या चतुर्विध भावनांचा आपण आपल्या मनामध्ये सांभाळ केला तर आपण आपल्या योग साधनाचे अधिकारी होऊ शकतो असे महर्षी पतंजली यांनी सांगितले. त्यातील मैत्री आणि मुदिता या ज्या दोन भावना आहेत त्यांना अनुसरून श्रीमद भगवद्गीतेतील हा 10वा अध्याय सांगितला गेलेला आहे, रचला गेलेला आहे. विभूती योगात परमेश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणून सर्वसामान्य माणसाने जीवन जगताना जे जे पवित्र, मंगल, उत्कृष्ट व श्रेयस्कर आहे ते परमेश्वराचेच रूप आहे असे समजवून त्याचा आदर करावा असे सांगितलेले आहे. सौंदर्य, आरोग्य, बुद्धिमत्ता किंवा बळ या सर्वच गोष्टी श्रेयस्कर आहेत. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतील 10व्या अध्यायात असे सांगितले आहे की या जगात तुम्हाला जे काही आवडणारे आहे, मग ते सौंदर्य, सामर्थ्य किंवा विविध प्रकारची कौशल्य असो, ते उत्कृष्ट नुसते मानवामध्ये नाही तर पशु प्राण्यांमध्ये सुद्धा व्यक्त होणारे असतात. असे सर्व उत्कृष्ट हे माझे स्वरूप आहे असे समजून त्यांच्या दर्शनात आनंद माना. त्यांच्या दर्शनात मानला जाणारा हा आनंद तो सुद्धा एका अर्थाने माझीच म्हणजे माझ्या विभूतीची पूजा आहे. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या उत्कृष्टाची जर जोपासना करू लागला तर ती जोपासना सुद्धा व्यावहारिक स्तरावर ईश्वरोपासना होत असते असे विभूती योग या 10व्या अध्यायात सांगितलेले आहे. विभूती योग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वृष्णी नाम वासुदेवोस्मी, पांडवा नाम धनंजय, मुनी नाम अपहयम, व्यासम कविना मुशन्ना कविही. श्रीमद भगवद्गीता अध्याय 10 श्लोक 37. वृष्णी वंशामध्ये म्हणजे यादवाच्या वंशामध्ये वासुदेव मी आहे. पांडवमध्ये धनंजय म्हणजे अर्जुन मी आहे. मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य, दैत्यगुरु हे पण मीच आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या बोलण्याचे तात्पर्य असे की व्यक्तीमधील जे उत्कृष्ट गुण आहे आणि त्या गुणाची जोपासना करण्याचा प्रयत्न प्रत्येक माणसाने करावा हे त्यांचं सांगणं आहे. जे जे उत्कृष्ट आहे, मग ते पशुपक्ष्यांमध्ये असेल किंवा सर्वसामान्य व्यक्तीमध्ये असेल, त्याचा अंगीकार करावा, त्याला आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला तसे करणे जमत नसेल तर कमीत कमी त्यांना पाहून आनंदित तरी व्हा, ही सुद्धा ईश्वरोपासना आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा काही श्रेयस्कर गोष्टी असतात. त्यांच्याकडे पशु म्हणून तिरस्कार नजरेने न बघता त्यांच्याकडे ज्या विभूती आहेत त्या परमेश्वराच्याच विभूती आहे असे जाणावे. श्रीकृष्ण म्हणतात की सर्पाणा मास्मी वासुकी, जे सरपटणारे प्राणी आहे त्यातील सर्पांमध्ये मीच वासुकी आहे. आणि वैनतेयस्य पक्षिणानाम, तसेच पक्षींमध्ये जे वैनतेय गरुड आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या म्हणण्याचा आपल्याला आश्चर्य वाटेल, पण याचा अर्थ असा आहे की सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नक्कीच काही श्रेयस्कर गुण असले पाहिजे की जो त्या या वासुकीमध्ये परिपूर्णतेस गेलेला आहे. तसेच पक्ष्यांमध्ये सुद्धा असा श्रेयस्कर गुण असला पाहिजे की जो गरुडामध्ये पूर्णतेस गेलेला असेल. या श्रेयस्कराच्या दृष्टीने वासुकीला आणि गरुडाला भगवंताच्या विभूती आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही, किंवा असेच म्हटलेले आहे. सरपटणारे प्राणी व पक्षी त्यांच्यातील गुण तर विरुद्ध स्वभावाचे आहेत. सर्प जमिनीवर राहतात, ते आकाशात उडू शकत नाही. गरुड असा जीव विशेष आहे की जो क्वचित काळासाठीच पृथ्वीवर येतो, पण तो नेहमी आकाश मार्गाने गमन करत असतो. तुम्ही सर्प आणि गरुड या दोघांकडे पाहिले तर असे दिसून येते की त्या दोघांचे परस्पराविरोधी असे स्वभाव आहेत. दोघांमध्ये वैर आहे हे आपल्याला माहीत आहे. एक पृथ्वीच्या आश्रयाने राहतो तर दुसरा आकाशाच्या आश्रयाने राहतो. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की हे दोघे कधीही एकत्र येणार नाही, यांच्यामध्ये युद्ध होईल. पण सर्प चवताळून आकाशात उडाला किंवा गरुड चवताळून सर्पाकडे जमिनीवर येऊन तेथेच थांबला असे कधीही आपण पाहत नाही, कारण दोघेही आपल्या स्वभावाचे अतिक्रमण करीत नाही. आपल्या स्वाभाविक क्षेत्रामध्ये ते समाधानी आहे. गरुड कधीही सर्पाला मारण्यासाठी पृथ्वीवर उतरून पृथ्वीवरच थांबत नाही. सलीम अलीम अली नावाचे एक मोठे पक्षीतज्ञ होऊन गेले. सोलापुरातील एक पक्षीतज्ञांची एकदा सलीम अलींचे तिथे व्याख्यान ठेवण्यात आले. या व्याख्यानात सलीम अली असे म्हणतात की गरुड सहसा जमिनीवर उतरत नाही, तो आकाशातून खाली आला तरी तो उंच झाडावर किंवा पर्वत शिखावर येऊन बसतो. तो कधीही जमिनीवर येऊन बघत नाही, कारण हा त्याचा स्वभाव आहे. समजा गरुडाने जमिनीवर काही भक्ष्य मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला दिसला तर तो त्या भक्ष्यावर वेगाने झेप घेऊन ताबडतोब आकाशात उडून जातो. हे भक्ष्य घेऊन जमिनीवर थांबत नाही. याचाच अर्थ की गरुडाला पृथ्वीचे आकर्षणच नाही, त्याला आकाशाचे आकर्षण आहे. तो अवकाश प्रिय आहे. या उलट सर्प हा भूमिप्रिय आहे. जमिनीत जितके खोल त्याला जाता येईल तितके त्याला जाणे आवडते. म्हणूनच सर्प पाताळात राहतात आणि आपण असे म्हणतो की तेच त्याचं घर आहे. सर्पांना आकाशाचे आकर्षण नसते. याचा अर्थ दोघेही आपापल्या स्वभावाच्या मर्यादा सोडत नाही. सर्पाची प्रवृत्ती नेहमी अधोगामी असते तर गरुडाची प्रवृत्ती नेहमी ऊर्ध्वगामी असते. त्यांच्या या प्रवृत्तीचा पंचतत्वाशी संबंध आहे. आपल्या पंचायतन पूजेमध्ये पाच देवता असतात. या पाच तत्वांच्या अभिमानी जे देवता आहेत ते आपण समजून घेऊया. पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व अशा पाच तत्वांना अनुसरून त्या पाच देवता आहेत. या पाच तत्वांना धरून त्या देवता ज्या आहेत त्यांची उपासना श्रीमद जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्यांनी केली. पंचातयन पूजेच्या स्वरूपात हिंदू लोकांसमोर ती मांडली आणि तिचा प्रचार केला. या तत्वाच्या या चार नियामक देवता आहेत. त्यापैकी पृथ्वी तत्वाचे अधिपती श्री शंकर, जल तत्वाचे अधिपती श्री गणेश, तेज तत्वाचे किंवा अग्नितत्वाचे अधिपती देवी आहेत. म्हणून देवीच्या उपासनेमध्ये हवनाचे जास्त महत्त्व आहे असे आपल्याला माहीतच आहे. वायुतत्वाचे अधिपती सूर्य आणि आकाश तत्वाचे अधिपती हे श्री विष्णू आहेत. आपण असे समजतो की श्री गणेश हे पृथ्वी तत्वाचे अधिपती आहे, पण श्री गणेश हे पृथ्वी तत्वाचे अधिपती नसून ते जल तत्वाचे अधिपती आहे. श्री शंकर ही पृथ्वी तत्वाची अधिपती देवता असल्यामुळे त्यांच्या पूजेत पार्थिव पूजनाचा ला खूपच महत्व आहे. श्री गणेशाचे स्थान जरी मूलाधारात असले तरी मूलाधारामध्येच एक स्वयंभू लिंग आहे. या लिंगाशी एकरूप होऊन तेथे श्री गणेश पृथ्वी तत्वाचे होतात, पण क्रमामध्ये मात्र जलतत्वाचे अधिपती आहेत. आपल्या देहातच स्वयंभू लिंग, बाणलिंग, इतर लिंग आणि तेजोलिंग अशी चार लिंग आहेत. त्यापैकी मूलाधार चक्राचे कुंडलिनीने स्वयंभू लिंगास वेष्टन घातलेले आहे. बाललिंगामध्ये स्थान आहे ते मणिपूर चक्राचे असून इतर लिंगांचे स्थान भ्रूमध्य म्हणजे आज्ञाचक्रात आहे आणि तेजोलिंगाचे स्थान हे सहस्त्रकार चक्रात आहे. गरुडाला भगवान श्रीकृष्णांनी विभूती असे म्हटलेले आहे, कारण त्यामागील सूक्ष्म भूमिका वेगळी आहे. आकाशातील अधिपती विष्णू हे आहेत असे आपण आता पाहिले. आकाशातील अभिमानी देवता विष्णू आहेत. गरुड हा आपल्या ऊर्ध्वगामी असणाऱ्या स्वभावाला सोडत नाही. या ऊर्ध्वगामी स्वभावाचा उपयोग करून गरुड नेहमी आकाश तत्वातील संबंधित असतो. या स्वभावाला धरूनच तो इतका उत्कर्षापर्यंत पोहोचला आहे की त्याचा स्वभाव हा ईश्वरीय समर्पण किंवा ईश्वरीय बुद्धीच्या सेवेसाठी करण्यास तो आता कारणीभूत झालेला आहे. त्यावर कोणचीही आपण अशी पक्षी किंवा यासारखी कोणची पक्षी आपण बघत नाही, पण पक्ष्यांमध्ये गरुडच पक्षी असा विशेष का? कारण गरुडाचे आकाश गमनाचे असण्याचे आकर्षण हे सर्वोच्च आहे. बाकीचे पक्षी आकाशात भ्रमण करतात आणि पृथ्वीजवळ येऊन निवास करतात, पण गरुड सहसा पृथ्वीजवळ येतच नाही. त्यापैकी वैनतेय नावाचा जो गरुड आहे त्यांनी आपल्या स्वभावाचा असा उपयोग करून घेतला की तो विष्णूचा वाहन बनला. त्याप्रमाणे वासुकी सर्पसुद्धा एक विभूती आहे. सर्पाचा सरपटण्याचा स्वभाव, पण सर्पाच्या पृथ्वीचे जितके आकर्षण आहे तितके सरपटण्याच्या इतर प्रजाती नाहीत. पाली किंवा सरडे यांना जमिनीमध्ये खोल जाऊन राहण्याचे आकर्षण नसते. सर्पाला भूमीमध्ये खोलवर जाऊन राहण्यास खूप आवडते. सर्पामधील वासुकी सर्पाचे हे स्वभाव क्षमता एवढी विकसित त्यांनी केली की पृथ्वीचा अधिपती शंकर याच्या गळ्यातील तो हार बनला. आपल्या स्वभावाचा त्याग न करता त्या स्वभावाचाच उपयोग करून परमेश्वराला मिळवावे हा धडा गरुड आणि वासुकीच्या या दोघांनी आपल्याला शिकवलेला आहे, त्याला आपण विभूती असे म्हणूया. विभूती योगातील जो उपदेश आहे त्यातील प्रतिपाद्य विषय हाच आहे की जे जे या जगात उत्कृष्ट आहे त्याला परमेश्वराची विभूती किंवा परमेश्वराच्या तत्वाचा अंशात्मक आविष्कार समजून त्याचा आदर केला पाहिजे. याचा अर्थ त्यांच्याजवळ जा असा जो काही विशेष भाग आहे हे तुमचे शत्रू नाहीत किंवा मित्रही नाहीत. त्यांचे स्वभाव तुमच्यापासून भिन्न आहेत. त्यांची जीवनशैली तुमच्या सुसंगत होऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांना दुरून नमस्कार करा, त्यांचा आदर करा, कारण त्यांच्या या ठिकाणी ईश्वराने जी दिलेली बुद्धी आहे ती ईश्वराला अर्पण झालेली बुद्धी असून आयुष्यात जगण्यासाठी ती एक क्षमताच आहे. गरुडामधील वैनतेय हा स्वभावाला धरून आकाशापाशी न थांबता आकाश तत्वाचे अधिपती श्री विष्णूपर्यंत पोहोचला आणि त्यांचे वाहन बनला हे गरुडाचे वेगळेपण आहे. बाकीचे पक्षी मात्र अवकाशात रमले. आपल्याला हा स्वभाव उपयोग करून परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं हे वासुकी आणि गरुड यांच्यामधून लक्षात येतं. पण हे माणसाला का जमू नये? माणसे तर पशुपक्ष्यांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत आणि त्याचा श्रेष्ठतेचा उपयोग करून त्यांचा जो किंवा आपला जो स्वभाव आहे त्याला आपण पाहिलं पाहिजे. तुमच्या स्वस्वभावाचा त्याग न करता त्या परमेश्वराला प्राप्त करून घेता येतं ही शिकवण विभूती योगात आहे. नेहमीच ही शिकवण भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला दिली होती. अर्जुन हा क्षत्रिय आहे, त्याने त्याच्या क्षत्रिय वृत्तीचा त्याग न करता लढाऊ प्रवृत्तीने त्यांनी युद्ध करावा आणि त्याचंच विचार करून परमेश्वराला प्राप्त करून घ्यावे असा भगवान श्रीकृष्णाने विभूती योगामधून अर्जुनाला उपदेश दिलेला आहे. या महत्वाच्या उपदेशानंतर आपण इथे थांबूया. नमस्कार
0: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
2: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
3: नमस्कार श्रोतेहो, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. श्रोतेहो, जुलै महिना सुरू झालाय, पावसाचे दिवस आहेत, पण आपल्या जळगावकरांना पाऊस आल्यावर रोमॅन्टिक फिलिंग नंतर येते. आधी मनात एकच विचार येतो, अरे रे रे, आज कुठल्या खड्ड्यात गाडी जाणार आपली. खरं सांगा, आपल्या जळगावच्या रस्त्यांवरून गाडी चालवणं म्हणजे काय, साधं सुधं काम आहे का? अजिबात नाही. हा तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणायला हवा. तुम्ही कितीही ठरवून निघा, आज शांततेत ऑफिसला जाईल, पण आपले रस्ते आणि आपले खड्डे तुम्हाला रस्त्यात किमान 10 वेळा डान्स करायला लावतात, हो ना. आणि वरून आपले रिक्षावाले काका, त्यांचा कट मारण्याचा टाईम आणि इस्रोच्या रॉकेट लॉन्चिंगचा टाईम दोन्ही एकदम परफेक्ट असतात, हो की नाही. पण श्रोते हो, या सगळ्या त्रासात सुद्धा जळगावकरांचा स्वॅग मात्र काही कमी होत नाही, अजिबात नाही. खड्ड्यात गाडी आदळली तरी आपण समोरच्याला बघून म्हणतो, काय नाही भाऊ, चालू द्या, सवय आहे आपल्याला. तुम्ही सांगा काय चाललंय. चला तर मग याच मूडसोबत आजच्या शोची आपण सुरुवात करूया. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा. मी आहे तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. सध्या जळगावात संपूर्ण खानदेशात एक मोठी स्पर्धा सुरू आहे. स्पर्धा अशी की पाऊस जास्त पडतोय की आपल्याकडची लाईट जास्त जाते. म्हणजे पाऊस बिचारा दारात येतो, टपटप गाणं वाजवतो आणि इकडे MSEBचे काका म्हणतात, थांबा, आधी मला बटन बंद करू द्या. पावसाळ्यात लाईट जाणं आणि जळगावकरांनी अंधारात शेजाऱ्याला तुमच्याकडची पण गेली का हो लाईट असं विचारणं, हे आपल्याकडचं जागतिक समीकरण झालंय सध्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बाजारात वांग्याची आवक आणि केळीची चर्चा तर नेहमीच असते, पण या पावसात भाजीपाल्याचे भाव ऐकलं की असं वाटतं भाजी घेण्याऐवजी सोनं खरेदी केलेलं परवडेल. भाजीवाली मावशी जेव्हा म्हणते ना, ताई, कोथिंबीर 20 रुपयाची एकच पेंडी मिळेल, तेव्हा काळजात धस्स होतं. मग आपण खानदेशी लोक तिथे आपली कला दाखवतो. काय करतो तर आपण म्हणतो, मावशी 20ची द्या, पण वरून 2 मिरच्या आणि थोडीशी शेपू फुकट करून टाका ना, म्हणजे बरं होईल. हा जो हक्क आहे ना, तो आपला हक्काचा माणूस खानदेशातच आपल्याला मिळू शकतो. पण या सगळ्या रोजच्या कटकटींमागे एक सुंदर गोष्ट दडलेली असते, ती कोणती? तर आपण म्हणतो की आपली माणसं, खानदेश, आपण, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी एक भावनिक ओलावा असतो, तो जरूर आपण सांभाळला पाहिजे, हो ना. आतापर्यंत आपण खड्डे, लाईट, महागाई यावर हसलो, खूप सारं बोललो, खूप साऱ्या जोक्स कमेंट ऐकत असतो, पण कधीकधी वाटतं ना की एखाद्या सगळ्या एवढ्या सगळ्या अडचणी असून सुद्धा या मातीत असं काय आहे जे आपल्याला कधीच निराश होऊ देत नाही. नुकतंच मी शहरातल्या एका चौकातून जात होते. पाऊस खूप धोधो पडत होता, एका बाजूला रस्ता खणलेला, चिखल झालेला. तिथे एका म्हाताऱ्या आजोबांची भाजीची गाडी चिखलात रुतली होती. वय वर्ष 70 पुढे असेल. ते बिचारे गाडी ओढायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना ते काही जमतच नव्हतं. अंगावर छत्री नव्हती आणि कपडे मात्र भिजलेले होते. मी गाडी थांबवणार इतक्यात मागून 2 तरुण मुलं आले. कॉलेजची मुलं होती ती. त्यांनी हातातले महागडे फोन खिशात टाकले. कपडे ओले होतील याचा विचार सुद्धा केला नाही, सरळ त्या चिखलात उतरले आणि त्या आजोबांच्या गाडीला मागून असा काही धक्का दिला की गाडी चिखला बाहेरच आली. त्या मुलांनी आजोबांना विचारलं, बाबा काही लागलं तर नाही ना, कथा जावान शे तुमले. त्या आजोबांच्या डोळ्यात जे पाणी होतं ना, ते पाणी पावसाचं नव्हतं तर ते कृतज्ञतेचं होतं. त्या दोन मुलांनी आजोबांना चहा पाजला आणि मगच ते पुढे गेले. पण त्यावेळी आजोबांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि ते समाधान, ते पाहण्यातच खरी मजा होती. आणि खरंच सॅल्यूट त्या दोन्ही मुलांना ज्यांनी हे महत्त्वाचं आणि चांगलं असं काम केलं. खरंच हाच खान्देशचा ओलावा, हाच आपल्या मातीचा ओलावा आणि हाच गोडवा सुद्धा. हे आहे जळगाव, आपलं जळगाव. हा आहे आपला खान्देश. इथं रस्ते कदाचित कच्चे असतील हो, पण इथल्या माणसांची मनं खूप पक्की आणि श्रीमंत सुद्धा आहेत. ऐरणी भाषेमध्ये जो गोडवा आहे ना, तो जगात कुठेच नाही. जेव्हा कोणी म्हणतं ना, भाऊ तू काळजी नको करू, मी शेना तुम्हाला पाठीशे, तेव्हा खूप मोठं झाल्याचं फिलिंग येतं. जगातलं सगळ्यात मोठं संकट छोटं वाटायला लागतं. चला याच भावनेसोबत आपण ऐकत राहू रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. तर श्रोते हो, अमृताहुनी गोड असणाऱ्या माझ्या खानदेशी आणि जळगावकर श्रोत्यांनो, वेळ कशी निघून गेली हे समजलंच नाही, आता वेळ झाली आहे थांबण्याची. आज आपण शहरातल्या समस्यांवर बोललो, हसलो आणि एका सुंदर प्रसंगाने आपले डोळेही ओलावले. जाता जाता फक्त एवढंच म्हणेन, समस्या तर रोज येणार आहेतच. कधी रस्ते खराब असतील, कधी वीज नसेल, तर कधी पाऊस जास्त असेल. पण या सगळ्यात आपली जी खानदेशी माणसं नावाची ताकद आहे, ती कधीच कमी होऊ देऊ नका. कधीतरी रस्त्याने जाताना कोणी अडचणीत दिसलं तर जळगावचा अभिमान म्हणून त्याचा हात नक्की धरा. कारण सरकार रस्ते बनवेल तेव्हा बनवेल, पण आपण माणसांची मनं जोडणं कधीच थांबवायचं नाही. तेव्हा आज इतकंच, पुन्हा भेटूया अशाच काही गप्पांसह. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM माझ्यासोबत, म्हणजेच आर्ज शुभांगी सोबत. काळजी घ्या, हसत रहा आणि एन्जॉय करत रहा. बाय.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं। त्यासाठी आयुष्यात नेहमीच एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला। त्यामुळे जे आपले आहेत समजून येतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील। रामकृष्ण।
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM, अलवेज हार्ट टच।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे. आज 16 जुलै हा दिवस पर्यावरण, विज्ञान आणि भारताच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत विशेष मानला जातो. जागतिक सर्प दिन. निसर्गातील अन्नसाखळी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी सापांचं महत्व किती मोठं आहे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. सापांबद्दलच्या अंधश्रद्धा आणि भीती दूर करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश आज दिला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषद. 16 जुलै 1929 रोजी भारतातील कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाला गती देण्यासाठी ICARची स्थापना झाली होती. भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. ऐतिहासिक Apollo 11 प्रक्षेपण. आजच्याच दिवशी 1969 मानवाला पहिल्यांदा चंद्रावर घेऊन जाणाऱ्या अमेरिकेच्या Apollo 11 या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. आज इतिहास घडवणाऱ्या धाडसी आणि कला जगतातील अत्यंत लोकप्रिय व्यक्तींचा जन्मदिवस आहे. अरुणा असफ अली, भारताच्या थोर स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीवीर. 1942 भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकून तिरंगा फडकवणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याची महानायिका. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. कॅटरीना कॅफ, आधुनिक बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय, यशस्वी आणि आपल्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री. आज तिचा वाढदिवस आहे. रॉल्ड अमुंडसन, जगातील महान नॉर्वेजियन शोधक आणि प्रवासी, जे अत्यंत कठीण परिस्थितीत प्रवास करून दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे जगातील पहिले व्यक्ती बनले होते. आजचा सुविचार. तुमचं ध्येय कितीही दूर किंवा कठीण असलं तरी तुमच्यातील दृढनिश्चय, अचूक नियोजन आणि कष्टाची तयारी तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच पोचवू शकते. आणि आजची बोधकथा. एकदा एका गावात शेतकऱ्यांनी पाहिलं की शेतात काही साप फिरत आहेत. सापांना पाहून शेतकरी घाबरले आणि त्यांनी विचार केला की हे साप आपल्यासाठी धोकादायक आहेत, आपण यांना गावातून हाकलून दिलं पाहिजे किंवा मारलं पाहिजे. गावकऱ्यांनी शेतातील सर्व सापांना मारून टाकलं किंवा पळवून लावलं. सुरुवातीला गावकऱ्यांना खूप बरं वाटलं की आता आपण सुरक्षित आहोत. पण काही महिन्यातच एक अजब गोष्ट घडली. शेतामध्ये उंदरांची संख्या मात्र प्रचंड वाढली. सापांसारखा नैसर्गिक शत्रू न उरल्यामुळे उंदरांनी शेतातील संपूर्ण उभे पीक कुरतडून नष्ट करायला सुरुवात केली. धान्याची पोती रिकामी झाली आणि गावात अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण झालं. शेतकरी खूप चिंतेत पडले. तेव्हा गावातील एका वृद्ध आणि अनुभवी आजोबांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, तुम्हाला समजलं का की पीक का नष्ट झालंय? कारण तुम्ही सापांना मारलं. साप हे शेतकऱ्यांचे शत्रू नसून मित्र आहेत. ते शेतातल्या उंदरांना खाऊन पिकांचं रक्षण करत होते. निसर्गाने प्रत्येक जीवाला एक विशिष्ट कारणासाठी बनवलंय. शेतकऱ्यांना आपली चूक समजली. त्यांनी निसर्गाच्या नियमाचा आदर करायचं ठरवलं. आज जागतिक सर्प दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आपल्याला शिकवते की निसर्गातील प्रत्येक सजीवाचं एक वेगळं असं महत्व आहे. आपल्या भेटीपोटी आपण निसर्गाचा समतोल बिघडवणं आपल्यासाठीच घातक ठरू शकतं. निसर्गाचं रक्षण करणं हेच मानवाचं कल्याण आहे. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 16 जुलै। गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही। परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत। आपल्या गुरुनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे। मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही। एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली। तरीही मी माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी। ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला। गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही। पण तुम्हाला असे वाटते कुठे? विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्याज्यच। त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय दोन्ही त्याज्यच। मी कोण हे आधी जाणले पाहिजे। परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते। दोघांचे स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत। परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे। म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे। कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते। त्याखेरीज जाणणेच होत नाही। म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला? याला साधू होऊन साधू ओळखणे किंवा शिव भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात। आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश्य व असे संस्कार पाहिजेत। ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात। नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते। म्हणून परमात्मा रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे। जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही। देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल। पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो। म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे। आपण भगवंताच्या नावात राहिले पाहिजे। त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे। याहून दुसरे काय मिळवायचे? मी सुखाचा शोध घेतला आणि ते मला सापडले। म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन। तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय। मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही समाधानी राहा। जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो। तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका। अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे। नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे। याहून दुसरे काय मिळवायचे? आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे, न होईल त्याचा राम कैवारी आहे। ज्या

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपण कथेमध्ये कल्पवृक्षाचा जो दृष्टांत आहे किंवा कल्पवृक्षाची उपमा देऊन आपण कल्पवृक्षाबद्दल बोलत असतो. कल्पवृक्ष म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारा वृक्ष. आधुनिक कल्पवृक्ष म्हणून आपण ज्याला संबोधतो ते दुसरं तिसरं काही नसून कडुनिंब आहे. यावर बराच उहापोह झाला, बऱ्याच वेळा आपल्या कानावर ह्या बाबी येतात आणि आपण त्याचा शेतीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो हे आपल्याला बऱ्याच माध्यमातून आज कळलेही आहे. आपण काही प्रमाणात त्याचा वापरही करत आहोत. असं असलं तरीही काही आपल्या संकल्पना बऱ्याच स्पष्ट नसतात. त्या अनुषंगानं कल्पवृक्षाचा थोडासा आपण कडुनिंबाचं ज्याला म्हटलं आपण कल्पवृक्ष त्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया. शेतकरी बंधूंनो, 1976 ज्या पाहणीच्यानुसार जर विचार केला तर 1,40,00,000 निंबाची झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यापासून जवळपास 4.2 लाख टन बी मिळू शकतं आणि जवळजवळ 1.5 लाख टन निंबोळीचं तेल त्यापासून तयार होऊ शकतं. 2.6 लाख टन ढेप उपलब्ध होऊ शकते. यामुळे निंबोळ्या गोळा करण्यासाठी कमीत कमी 20,000 लोकांना 2 महिने रोजगार सहज उपलब्ध होऊ शकतो. असा हा नैसर्गिक साधन संपत्तीचा खजाना असणारा कडुनिंब हा वृक्ष नुसता शेतीतच नाही तर बाकी ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. त्याच्यामागे बरेच वेळा शास्त्रीय उपाय होतो, किडी मारतात का, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फायदा होतो का, खताचा कसा उपयोग होऊ शकतो, अनेक फायदे याच्यामध्ये आहेत. पण कमीत कमी वेळामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हा कीटकनाशकाचा कारखानाच आहे असं म्हटलंच चालेल. मानवाच्या उपयोगासाठी घरगुती दवाखानासुद्धा या कडुनिंबाला आपल्याला संबोधता येईल. नव्हे ते शास्त्रज्ञांनी आपल्या बऱ्याच बाबीनं सिद्धसुद्धा करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किडीच्या प्रादुर्भावामुळं गळीत आणि कडधान्यात दरवर्षी साधारणतः 15 ते 20% उत्पादन घटतं. त्याच्यासाठी कीड आणि रोग हे जबाबदार आहेत. यापैकी जवळपास 10%पर्यंतची घट फक्त घाटेळीमुळे होते आणि ही घट कमी करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबरीनंच आपल्याला कडुनिंबाचा फायदा होऊ शकतो. फक्त आपण त्याचा वापर योग्य पद्धतीनं करायला पाहिजे आणि आपलं पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. कडुनिंब हा मूळचा भारतीय आहे. भारतातील निरनिराळ्या वनस्पतीमध्ये कडुनिंबाच्या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळापासून लोक निंबाच्या सालीचा मुख्यत्वे दंतमंजन म्हणून उपयोग करतात. कडुनिंबाच्या वाळलेल्या पानाचा उपयोग अन्नधान्य, कपडे आणि पुस्तकाच्या किडीपासून, पुस्तकाचं जे आहेत किडी होतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. चर्मरोगावर हा चांगला आहे. जंतुनाशक म्हणूनसुद्धा कडुनिंब चांगला आहे. कडुनिंबाच्या निंबोळीपासून तेल काढल्यास ते 60 ते 70% पेंट आणि 30 ते 40% तेल मिळतं. कडुनिंब हे जे आहे पेंट हे उत्तम सेंद्रिय खत आहे. त्याच्यामध्ये 3% नत्र असतं, 26% स्फुरद आणि 20% पालाश असतो. 100 किलो युरियासोबत 20 किलो जर कडुनिंबाची पेंट आपण मिक्स केली आणि बऱ्याच पिकात विशेषतः ऊसासारख्या पिकात जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं. आपल्याला उत्पादन वाढ झाल्याचं दिसतं. शेतात व शेताच्या बांधावर कडुनिंबाची झाडं ठेवली तर नैसर्गिक पान घुळून पानं जमिनीत मिसळतात आणि त्याच्यात जमिनीतील जे सूत्रकृमी आहेत, वाळवी आहे, याच्यापासून पिकाचं संरक्षण मिळतं. फळगा बागामध्ये रासायनिक खताबरोबर पेंडीचा अंतर्भाव केला तर फळझाडं निरोगी राहतात, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ऊस या पिकाकरता निंबोळीच्या पेंडीचा नियमितपणे वापर मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व.
1: तुमच्यापैकी कुणीकुणी बहुधा अशी व्यक्ती बघितलेली असेल की जे इतरांचं पूर्वजीवन जाणू शकते, त्यांचं भविष्य सांगू शकते. भविष्य काळातील घटना जर काही ठराविक आणि निश्चित नियमांनुसार घडत नसतील तर भविष्यामध्ये काय होणार आहे हे कुणीही कसं बरं जाणू शकेल. पण भूतकाळातील घटना भविष्य काळात पुनरावृत्त होत असतात हे आपण पाहिलेलं आहे. जत्रा वगैरे सारख्या प्रसंगात उभारण्यात येणारा रहाट पाळणा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल. त्यांचे सगळे झुले एकामागून एक नियमित गतीनं चक्राकार फिरत असतात. लोकांचा एक जथा येतो, त्यातील सगळेजण एकेका झुल्यात बसतात, रहाट पाळणा फिरू लागतो, वर्तुळ पूर्ण करून तो थांबतो, त्यात बसलेले ते लोक खाली उतरतात, नवा जथा येतो, त्यातील लोक एकेका झुल्यात बसतात, याप्रमाणे चाललेलं असतं. अगदी क्षुद्र प्राण्यापासून तो सर्वश्रेष्ठ माणसांपर्यंतचं प्रकृतीचं हे प्रत्येक रूपच जणू एक एक जथा आहे. प्रकृतीच तो प्रचंड रहाट पाळणा आहे आणि प्रत्येक शरीर किंवा रूप या रहाट पाळण्याचा एक एक झुला आहे. जीवात्म्यांचे नवे नवे जथे त्या झुल्यांमध्ये बसत असतात, पूर्ण किंवा सिद्ध होईपर्यंत वरवर जात असतात आणि मग त्या रहाट पाळण्यातून उतरत असतात. त्या रहाट पाळण्याचं हे फिरणं मात्र सदैव चालू असतं. सर्वदा जथ्यामागून जथे बसून घेऊन त्यांना फिरवण्यास तो तयारच असतो आणि जोपर्यंत हे देह त्या रहाट पाळण्यात आहेत तोपर्यंत अगदी निश्चितपणे, अगदी गणिती अचूकपणे ते देह कुठे जातील हे आधीच नक्की सांगता येईल. पण आत्म्यासंबंधी मात्र तसं सांगता येणं संभवत नाही. अशा रीतीने प्रकृतीचे भूत आणि भविष्य अगदी तंतोतंतपणे सांगता येणं शक्य आहे. सारांश आपण बघितलं की जड अणु परमाणूंचे सध्या ज्या प्रकारचे संयोग झालेले आहेत त्याच प्रकारचे त्यांचे संयोग फिरफिरून विशिष्ट समयी होत असतात. अनादि काळापासून जगाची ही अशी प्रवाहरूपानं नित्यता चाललेली आहे. पण ह्यानं काही आत्म्याचं अमरत्व सिद्ध होत नाही. आपण हेही बघितलेलं आहे की कोणत्याही शक्तीचा नाश होत नसतो, कोणत्याही जड वस्तूचा कधी शून्यात लोप करता येणं शक्य नसतं. मग त्यांचं काय होत असतं? त्यांची नामरूपं बदलत जातात आणि अखेर जिथून त्यांची उत्पत्ती झाली होती तिथेच परत येतात. कोणतीही गती कधी सरळ रेषेत होत नसते. प्रत्येक वस्तू वर्तुळाकार फिरून आपल्या पूर्वीच्या स्थानी परतत असते, कारण सरळ रेषा अनंतपणे वाढवल्यास तिचं वर्तुळ बनत असतं. असंच जर असेल तर मग कोणत्याही आत्म्याची अनंत काळासाठी म्हणजे कायमची अधोगती होणं शक्य नाही, सुतराम शक्य नाही. जगातील प्रत्येक गोष्ट आपलं वर्तुळ पूर्ण करून स्वतःच्या उगमस्थानी परत आलीच पाहिजे. लवकर किंवा उशिरा इतकाच काय तो फरक. तुम्ही किंवा मी किंवा हे इतर सारे जीवात्मे काय आहेत? क्रमसंकोच आणि क्रमविकास यांची चर्चा करताना आपण पाहिलंच आहे की तुम्ही किंवा मी आपण सगळेच त्या विराट विश्वव्यापी चैतन्याचा किंवा विश्वव्यापी प्राणाचा आणि विश्वव्यापी मनाचा एक एक अंश आहोत. आपण त्याचीच क्रमसंकुचित रूपं आहोत. तेच आमच्या रूपांनी क्रमसंकुचित झाले आहेत आणि म्हणून आपण आपापली वर्तुळं पूर्ण करून क्रमविकासाच्या प्रक्रियेनुसार फिरून त्या विश्वव्यापी चैतन्याप्रत परत जाऊ. आणि ते विश्वव्यापी चैतन्य म्हणजेच ईश्वर. त्या विश्वव्यापी चैतन्यालाच लोक प्रभू, परमेश्वर, ख्रिस्त, बुद्ध किंवा ब्रह्म म्हणत असतात. जडवाद्यांना त्याचाच शक्तीच्या रूपानं प्रत्यय येत असतो आणि अज्ञेयवादी त्यालाच अनंत, अनिर्वचनीय, सर्वातीत असं काहीतरी मानत असतात. तोच विश्वव्यापी प्राण होय, तीच विश्वव्यापी शक्ती किंवा चितकळा होय आणि आपण सगळेजण त्याचेच अंश आहोत. आत्म्याच्या अमरत्वासंबंधी ही झाली दुसरी कल्पना, पण त्या बाबतीत तीही काही पुरेसं प्रमाण नव्हे. या उपरही कितीतरी शंका आणि कितीतरी संदेह तसेच राहून जातात. कोणत्याही शक्तीला नाश नाही हे म्हणणं मोठं चांगलं आहे, पण आपण जितकी शक्ती आणि जितकी रूपं बघतो ती सगळीच मिश्र स्वरूपाची असतात. कित्येक घटकांच्या मिश्रणानं किंवा संयोगाने निर्माण झालेली असतात. आपल्या समोर असलेलं हे रूप हे कित्येक घटकांचं संमिश्रण आहे. आपल्याला आढळणारी प्रत्येक शक्तीही याचप्रमाणे संमिश्र असते. शक्तीसंबंधीचं विज्ञानाचं मत आधाराला घेऊन तुम्ही जर तिला कित्येक शक्तींची गोळाबेरीज किंवा कित्येक शक्तींचं फलित म्हणाल तर मग तुमच्या व्यक्तित्वाची किंवा मीपणाची काय वाट? ते मग कुठे राहिले? मिश्रणाने उत्पन्न झालेला प्रत्येक संमिश्र पदार्थ लवकरच म्हणा की उशिरा म्हणा स्वतःच्या घटक द्रव्यांमध्ये विघटित झालाच पाहिजे. या विश्वाच्या जडात किंवा शक्तीच्या मिश्रणानं जे जे म्हणून उत्पन्न झालेलं आहे ते कधी ना कधी स्वतःच्या घटकांमध्ये विभक्त झालंच पाहिजे. जी वस्तू कित्येक कारणांच्या संमिश्रणानं किंवा संयोगानं अस्तित्वात आलेली आहे तिचं विघटन म्हणजेच तिचा विनाश किंवा मृत्यू अवश्यम भावीच होय. आज ना उद्या ती विदीर्ण होणारच, विश्लिष्ट होणारच, विकीर्ण होणारच, स्वतःच्या घटकांमध्ये विघटित होणारच.

गीताई अध्याय सोळावा। परिशिष्ट एक, दैवी आणि आसुरी वृत्तींचा झगडा किंवा दैवासुर संपद विभाग योग। श्री भगवान म्हणाले, निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय, यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप, अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता, अलुब्धता दया भूती मर्यादास्तैर्य मार्दव, पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता। हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी, दंभमीपन अज्ञान क्रोध दर्प कठोरता, लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ती आसुरी, सुटका करीते दैवी आसुरी बंध घालिते, भिऊ नकोची आलास दैवी संपत्ती जोडुनी, भूतसृष्टी जगी दोन दैवी आणीक आसुरी, विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो, नृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन, न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्य ही, म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर, काम मूलक हे सारे कोठले सहकार्यते, स्वीकारुणी अशी दृष्टी नष्टात्मे ज्ञानहीन ते, जगताच्या क्षयासाठी निघाले रिपुहिंसक, काम दुर्भर सेवुनी मानी दांभिक माजले, दुराग्रह बळे मूढ करीती पाप निश्चये, अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरीचिना, गढले काम भोगांत जणू सर्वस्व मानुनी, आशेचे लेईले फास काम क्रोधात तत्पर, भोगासाठी अधर्माणे इच्छिती धनसंचय। हे आज लाभले आता ते जोडीन मनोरथ, हे आहे तेही होईल माझेची सगळे धन, मी मारिलाचितो शत्रू मारीन दुसरीही जे, मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी, कुलीन मीची संपन्न माझी जोडी कुठे असे, यज्ञदान विलासी मी जल्पती अज्ञ मोहित, भ्रमले चित्त भेदूनी मोह रालांत गुंतले, पडती विषयासक्त नरकात अमंगळ, स्वयं पूजित गर्विष्ट धने माने मधांधते, नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित, अहंकारे बळे दर्पे काम क्रोधे भरुनिया, माझा स्वपरदेहात करिती द्वेषमत्सरी, द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन, त्यास मी टाकितो नित्य तशा योणित आसुरी,

कल्याण मार्ग सेवूनी पावे उत्तम तो गती। जो शास्त्र मार्ग सोडूनी करितो स्वैर वर्तन, न सिद्धि लाभते त्यास न वा सुख न सद्गती। म्हणूनी आदरी शास्त्र कार्या कार्य कळावया, शास्त्राचे वाक्य जाणूनी इथे तू कर्म आचरी।

रसिक हो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो, व्याकुळता त्याच्या नजरेत त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसा आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: रामगीता चिंतन भाग 43. संपूर्ण मानवी जीवनाचा पाया विद्यार्थी दशा आहे. इमारत पक्की करताना जशा दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, एक पाया मजबूत असावा लागतो, दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीचा कोण 90° असावा लागतो, तेव्हा इमारत पक्की होते. ह्या गोष्टी जशा इमारत निर्मितीच्या प्रारंभीच कटाक्षाने पाळाव्या लागतात, तशी जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशा महत्वाची आहे. याच वेळी सुसंस्कारक्षम जीवन शिक्षण आवश्यक आहे. तसे अचूक सिद्धांत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथाद्वारा या भागास अभ्यास चिंतनात घेतले. माती ओली असेल, लोखंड लाल असेल, तरच आकार देता येतो. त्याप्रमाणे जीवन शिक्षणाचे पाठ विद्यार्थी दशेपासूनच देता येतात. शिक्षणात जीवनाचे शिक्षण शिकवा शाळे माझी, महिला मधली उनीव काढा भरून असली जीजी, भावी राष्ट्राचे भवी तव्यची वर्तमान संतान, गावकऱ्यांनो तसे आचरा यात खरे कल्याण, ग्रामगीतेचे ज्ञान, ग्रामगीतेचे ज्ञान, एका कवीने असं सुंदर वर्णन केलं आहे. विस्ताराने वंदने महाराज लिहितात, शाळेची भरभराट कशाने होईल या प्रश्नाला माझे उत्तर असे की शाळेची उत्तम भरभराट ही निवड रंग रंगोटीवरच अवलंबून नाही किंवा मुले जास्त आहेत म्हणूनही नाही, भव्य इमारत मोठ्या अथवा सुंदर फुल बागेवरही नाही, तर मुलांच्या गुणावर, चारित्र्यावर व घरच्या बाहेरच्या माणसाशी त्याची वागणूक कशी आहे यावर अवलंबून आहे. त्या अनुषंगाने मग सर्व मागे लिहिलेल्या गोष्टीही असणे जरूर आहेत, यात काही शंका नाही. वास्तविक मुलांची चाचणी गुरुजींच्या स्वभावानुसार केली जाणे काही वावगे नाही, कारण गुरुजींची कर्तबगारीच मुलांच्या गडी जेवढी उतरेल तेवढे त्यांनी शिकविलेले उतरणार नाही. पण समजूत अशी आहे की गुरुजीकडे का पाहता, मुलांना बघा ना काय गुणी दिसतात ते. अहो, दिसणे हा गुण दाखविण्याचा आहे, तो काही स्वभाव नव्हे. स्वभाव तर आणीबाणीच्या वेळी, अडी अडचणीच्या वेळी दुसऱ्यावरची आपत्ती पाहून कळत असतो. स्वभावाची परीक्षा कर्तबगारीतून होती, केवळ सभा संमेलनाच्या वेळी किंवा प्रार्थनेच्या वेळीच तेवढी थोडी दिसणार आहे. ती तर त्याच्या नसानसातून भिनलेली असेल तरच क्षणोक्षणी दिसेल, व जेव्हा त्याच्या गुरुजींचा तसा आदर्श असेल तरच त्याचा परिणाम विद्यार्थ्यात उतरेल. म्हणून खरी भरभराट तर शिक्षकांच्या वागणुकीतूनच चमकत असते. म्हणे घरातील पोपट किती उत्तम बोलतो, पोपटही बोलतो ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याचा शिकविणारा तसा बोलून शिकवतो म्हणून तो बोलतो. याचा अर्थ सुद्धा शिक्षक जितका उत्तम असेल तितकीच चांगली मुले निपजतील असा मी समजतो. या अर्थाने या कोळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता समळ प्रगटतील समाजी, शेकडो महापुरुष, असं ग्रामगीता ग्रंथात लिहिलं आहे. या आत्मीयतेने आदर्श शिक्षक पूज्य साने गुरुजी यांनी नाना आपत्तींना तोंड देत स्त्रिया, मुले, अस्पृश्य, कामगार यांना सुखी व सुसंस्कृत करण्यासाठी मातेच्या हृदयाने अथक प्रयत्न केलेत. यम येपर्यंत शिकून आपल्या जीवनाचा एक एक क्षण देशसेवाकारी लावला. जगातील दुःख विषमता अनिवार्य वाटताच प्राणाची आहुती दिली, तेव्हा हे वात्सल्य मूर्ती संत वाङ्मय रूपाने अमर असून त्यांचे शैक्षणिक विचाराचा आदर्श ग्रामगीता ग्रंथात घेतला आहे. वंदने महाराज प्रस्तुत ग्रंथात लिहितात, गावी जे विचारी शिक्षक जन, त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण. या वाचण्या समजण्यातून उच्च शिक्षण कोणते हे कळेल व तसा समाज निर्माण होईल. आणि या अर्थाने ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात, दिखाऊ कपडे कोरडी ऐट, नोकर पेशी थाटमाट, हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट, ध्यानी घ्यावे नीट हे आधी. अजब ऐशी शिक्षणाची प्रथा, जेथे कामी नये बापाची संथा, बाप करी शेतीची व्यवस्था, मुलगा मागे नोकरी. व्हावे मोठे बाबूसाहेब, काम जुजबे पैसा खूब, मोठी पदवी दिखाऊ ढब, ही उच्चता म्हणूची नये. हे सर्व मागील विसरून मुला मुलींना द्यावे शिक्षण, जेने गावाचे वाढेल भूषण सर्वतोपरी. नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपून, आता भावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. शिक्षणातची जीवनाचे काम दोन्हीची सांगड व्हावी उत्तम, चिंता नसावी भोजनासाठी दाम मागण्याची भीक जैसी. मुलात एखादा तरी असावा गुण, ज्याने पोट भरेल त्यात निपुण, न ये संसारा माझी अडचण कोणत्याही परी. जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन, संबंधित विषयाचे समग्र ज्ञान, यांचा अंतर्भाव शिक्षणी. नदी तलाव आणि विहिरी यात पोहणे नानापरी, आपत्ती येता धावोनी तारी, ऐसे शिक्षण असावे. गावी भोजनाचे असती प्रसंग स्वयंपाक करता यावा यथा सांग हेही कला शिकवावी सप्रयोग मुला मुलीशी असले शिक्षण वाटते साधारण परी याचे जीवनात अग्रस्थान नाही तरी जगावे जनावरा समान होईल स्वयंपाक न येता मुलगी बहू शिकली शाळे माझारी परी स्वयंपाक करता न ये घरी काय करावी विद्या चातुरी कामाविन लंगडी ती अशिक्षित स्वयंपाक करूनी खाई सुशिक्षित चने फाकीत राही दोरास घालता नये वंधाई जेथे तेथे पराधीन मुलास पंगत वाढता नये घरचे पाणी भरता नये आपुल्याच तोऱ्यामध्ये राहे तरी ते व्यर्थ ज्ञान त्याचे घरी ज्याची उणीव पडे मुलगा धावुनी पूर्वी कोडे धडाडीने कर्म करण्या धडपडे तरीच शिक्षण कामाचे विद्ये अंगी व्हावा विनय विद्या करी स्वतंत्र निर्भय शिक्षणाने वाढावा निश्चय जीवन जय करावया पुरातन काळी ऋषी आचार्य हे आश्रमाची निर्मिती करून जीवन शिक्षणाचे संस्कार देत एखाद्या मुलाच्या बुद्धीचा उच्चांक कमी असेल तर हर प्रकारे नाना प्रयत्नाने आचार्य मान्यवर त्याला घडवीत एका विद्यार्थ्याला शाळेत नाव टाकल्यानंतर बराच काळ गेला वर्षाचा तरी काहीच येत नव्हतं एक दिवस गुरुजी खूप चिडले त्यांना खूप राग आला त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला ते टेबल जवळ बोलावतात आणि म्हणतात टेबलवर आज मी तुझा हात फोडून काढणार कारण वर्षातले एवढे महिने उलटून गेले तरी तुला काहीही येत नाही शाळेचं आणि माझं नाव बदनाम होईल तेव्हा त्या मुलाने टेबलवर आपला हात ठेवला तो तटस्थ उभा आहे गुरुजीने त्याच्या हाताकडे पाहत वरून छेडी वेगाने हातापर्यंत आणली पण तेवढ्याच वेगानं ती छेडी वर नेली न मारता सोडून दिली ती दुसरीकडे बाजूला जाऊन पडली गुरुजींचे डोळे लाल झाले आहेत आणि मुलगा अगदी शांत उभा आहे काही वेळाने त्या विद्यार्थ्याने विचारलं गुरुजी तुम्ही मला का मारलं नाही मलाही असं वाटते हो की मीही शिकून मोठं व्हावं तुमच्यासारखी मलाही या समाजाची सेवा करता यावी म्हणूनच मी रोज शाळेत येतो आणि अभ्यास करण्याचाही प्रयत्न करतो हे सगळं असून सुद्धा मला त्यातलं काहीही येत नाही आज मात्र माझ्या मनात अशी आशा निर्माण झाली होती छडी लागे छमछम विद्या ही घमघम तुमच्या छड्या चार हातावर बसल्या की मला विद्या यायला लागेल परंतु गुरुजी माझी तीही लायकी नाही काय की तुम्ही मला शिक्षा करावी का मला मारलं नाही तेव्हा गुरुजी म्हणतात अरे तुझ्या हातावर छड्या मारल्या काय आणि हात तोडून टाकला काय काही फरक पडणार नाही विद्यार्थी म्हणतोय का अरे बाबा तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही उत्सुकतेने विद्यार्थ्यांनी विचारलं की गुरुजी कुठं असते ती रेषा अंदाजे गुरुजींनी दाखवलं तसा तो विद्यार्थी शाळेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर धावत सुटला त्याच्या हाताला एक काच लागला आणि त्या काचानी हातावर ती रेषा पाडली आणि रक्तबंबाळ झालेला हात घेऊन तो वर्गात आला आणि गुरुजींना दाखवलं गुरुजी ही काय ती विद्येची रेषा तुम्ही तर नाही म्हणतो तेव्हा गुरुजी म्हणतात बेटा अरे कुठल्या ह्या शस्त्रानी कापल्यानी ती विद्येची रेषा थोडी निर्माण होणार आहे अरे हे निसर्गतः असते ती तुझ्या हातावर नाही पुन्हा जिद्दीने त्या विद्यार्थ्याने विचारलं की गुरुजी असंच जर आहे तर एक गोष्ट मला सांगा की तुम्ही शिकवताना अनेकदा म्हटलं की केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाहीत प्रयत्ने वाढू रगडिता ही तेलगडे अजूनही एक एक शब्द तो माझ्या कानात आहे हे बरोबर आहे गुरुजी म्हणतात होय बरोबर आहे मी दिलेला शब्द कधी मागे घेणार नाही त्या क्षणापासून तोच विद्यार्थी एवढा नाही त्यापेक्षा अभ्यासाच्या प्रयत्नात लागला आज तो विद्यार्थी इतिहासात नाही आहे पण त्याचं नाव आहे हाच विद्यार्थी होय व्याकरण शास्त्रज्ञ पाणिनी हा भाग याच ठिकाणी आणि समाप्त करू
1: रसिक श्रोते हो नमस्कार मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये श्रोते हो आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग ऐकणार आहोत श्रोते हो बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात त्यात कोल्हापूर येथील हिंदकन्या छात्रालयामध्ये लेखिका इंदुमती जोंधळे या 11वीला असताना ज्या घड्याळाखाली बसून लेखिकेच्या मैत्रिणी आणि स्वतः लेखिका अशा एकूण 11 जणी अभ्यासाला बसायच्या नेमकं तेच घड्याळ चोरीला गेलं सोबतच एक भला मोठा पाण्याचा पितळी पीप आणि बिनतोटीचा तांब्याचा पीपही असे दोन्ही पीप चोरांनी नेले सर्व खोल्यांमधील ट्यूबलाइट्स आणखी काही सामान असं 2,000 नुकसान झालं पण त्यामुळे लेखिकेला आणि एकंदरीतच बोर्डिंगमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन रात्री चोरांवर पाळत ठेवावी लागायची आणि त्यामुळे अभ्यास तर पारच बोंबलला पण कमी अधिक फरकाने का होईना उत्तीर्ण मात्र सर्वजणी झाल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 11वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचनस्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: हिंदकन्या छात्रालयातल्या वसतिगृहाच्या आम्ही सगळ्या मुली सायंकाळच्या प्रार्थनेसाठी बसलेलो होतो आणि समोरच्याच व्हरांड्यात खूप मोठी मोठी माणसंही बसली होती. सगळी खादीधारी. संस्थेचे प्रभाकरपंत कोरगावकर, सौभाग्यवती लक्ष्मीबाई कोरगावकर आणि प्रेमाताई कंटक अशी आपापल्या क्षेत्रात एकापेक्षा एक विद्वान आणि मातब्बर असलेली ही मंडळी. आम्हा मुलींना त्यांचं कार्य वगैरे काय माहीत, फक्त आज ही सगळी मंडळी आपल्या वसतिगृहात आलेली आहेत. त्या अर्थी आपल्याला काहीतरी बोलतील, छानशा गोष्टी सांगतील, यापेक्षा दुसरं अजून काय. आम्ही प्रार्थनेला सुरुवात केली, स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हटली. तेव्हा आमच्या पुढच्या ओट्यावरची सगळी मंडळी आमच्या बरोबर प्रार्थना म्हणत होती. आम्हा मुलींना आश्चर्यच वाटलं की सगळी मंडळी आमची प्रार्थना कशी काय म्हणतायत. आम्हाला वाटत होतं फक्त आम्ही छात्रालयाच्या मुलीच प्रार्थना म्हणू शकतो, पण सगळी गीताच त्यांना तोंडपाठ होती. ती म्हणून झाल्यावर मामा क्षीरसागरांनी अतिशय सुरेल आणि उंच खड्या आवाजात साने गुरुजींचं एक सुंदरसं भजन सांगितलं. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं. किती सुरेल गोडवा होता मामांच्या आवाजात. आजही तो आवाज कधी कधी कानी आल्यासारखा वाटतो. प्रार्थना संपली. आता ही सगळी मंडळी काय काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण ते काय सांगतायत याकडे माझं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. मी त्या वर बसलेल्या मंडळींना न्याहाळत होते. सुंदर गोड छान आवाजात भजन सांगितलेल्या मामांबद्दल फारच जिव्हाळा वाटायला लागला. पांढरीशुभ्र खादीची वस्त्र, तशीच पांढरीशुभ्र दाढी पोटापर्यंत रुळणारी, पाठीवर काही खांद्यावर काही लांबलचक्क पांढरीशुभ्र केस, भव्य रुंद कपाळ, गोरेपान मामा एखाद्या ऋषीमुनीसारखे भासत होते. डोळ्यात अपरंपार माया, बोलण्यातही तितकाच गोडवा. त्यामुळे माझ्यासारख्या लहान मुलींना मामांचा लळा न लागला तरच नवल. मामांच्या शेजारी बाबा रेडीकर, उंचच उंच धिप्पाड, रापलेला चेहरा, काळी पांढरी दाढी, पाठीवर जटा, कपाळ झाकून मागे डोक्याला बांधलेलं खादीचं कापड, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि अर्धीच गुडघ्यापर्यंतची चड्डी, तीही खादीचीच, पायात खास बनवून घेतलेल्या जाड जाड वाहणा, आवाजही मोठा खणखणीत, धोपट मार्गानं जाणारे असे बाबा रेडीकर. हे बाबा सुद्धा आम्हाला आमचेच वाटायचे. बाबांच्या शेजारी आचार्य दादा धर्माधिकारी, हे मात्र चार चौघांसारखे सरळ साधे, दाढी नाही मिशा नाहीत, साधं खादीचा शर्ट धोतर नेसलेले, पण चेहरा मात्र सतत काहीतरी विचारमग्न असलेला वाटायचा. त्यांची ती करारी मुद्रा पाहून त्यांच्या जवळ जावं की नाही, त्यांना काही विचारावं की नाही असं वाटून फारसं पुन्हा त्यांच्याजवळ कधी गेलोच नाही. मध्यभागी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, पाहता क्षणीच थोडी भीती वाटावी असा त्यांचा चेहरा. विशेषतः लहान मुलं तर त्यांच्याकडे जातच नसत. अण्णांनी डोक्याचा अगदी तुळतुळीत गोटा केलेला असायचा. दाढी नाही मिशा नाही, उंच कृश शरीर यष्टीचे, खादीचे पूर्ण बाह्यांचे शर्ट, दुटांगी धोतर आणि अंगावर एक पंचा, बस एवढाच पोशाख. डोळे हिरवे घारे, थोडीशी किंचित निळी झाक असलेले, त्यांच्या डोळ्यांकडेच बघून भीती वाटायची. काळा सावळा रंग. प्रथम तर मी मुळीच त्यांच्याजवळ जायचा कधी प्रयत्न केला नाही. अण्णांच्या उजव्या बाजूला शंकरराव देव, त्यांच्या डोक्यावरही कुठेतरीच तुरळक केस दिसायचे. खुरटी पांढुरकी दाढी, काही काही दात पडलेले वाटत होते. त्यांचाही अर्ध्या बायांचा जाड्या भरड्या कपड्याचा खादी शर्ट, खादीची लुंगी गुंडाळलेली आणि बरेच थकल्यासारखे वाटणारे शंकरराव आम्हा मुलींना फारसे कधी काही बोललेच नाही. शंकरराव देवांनंतर बसले होते आचार्य भागवत, उंचच उंच वाकलेले, सतत खोकळणारे, बरोबर थुंकी साठवण्यासाठी सतत हातात कडीचा डबा बाळगणारे. त्यांना दम्याचा त्रास होत असावा. खोकल्याची उबळ आली की त्यांचा चेहरा घाबराघुबरा व्हायचा, खूप खोकायचे. पेटका घशात आला की खाकरून खाकरून आणलेल्या डब्याचं झाकण उघडून त्यात थुंकायचे. पेटका काही लवकर पडायचा नाही. आम्हा मुलींना अगदी कसं तरी किळसवाणं वाटायचं, पण गुपचूप खाली मान घालून बसायचं. त्यांचं थुंकणं संपलं असं वाटलं की मगच डोकं वर करायचं. हे आचार्याची बघायचंही मोठे विचित्रच. आमच्याकडे बघता बघता मधूनच त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या फिरल्यासारख्या व्हायच्या. म्हणजे आतली बुबुळं पार वर वर कुठंतरी ते न्यायचे आणि आम्हाला फक्त पांढरे डोळेच तेवढे दिसायचे. भीतीच वाटायची, म्हणून आम्ही त्यांच्याजवळही कधी गेलोच नाही. त्यानंतर बसलेल्या असायच्या प्रेमाताई कंटक. त्या खास शंकरराव देवांची सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर असायच्या. ताई खूप उंच होत्या, पण म्हातारपणामुळे पाठीचा निव्वळ धनुष्यबाण झाला होता. खूप थकलेल्या असल्यामुळे, वाकलेल्या असल्यामुळे त्या चालतानाही बगळ्यासारख्याच चालायच्या. त्या फार कृष्णभक्त होत्या. खरं तर ही सगळी मंडळी सर्वोदयी तशी नास्तिकच, देवाला न मानणारी, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी. पण शंकररावांनी कधीही प्रेमाताईंना त्यांच्या कृष्णभक्तीच्या मध्ये अडथळा आणला नाही. तिची श्रद्धा आहे ना, तिला वाटतं ती पूजा करते, आपलं काय जातं, असं म्हणून ते गप्प बसायचे. एक दुसऱ्यांची मनं जाणून घेणं, वेळ प्रसंगी त्याला निभावून नेणं, हीच तर खरी माणुसकीची किमया या सगळ्या व्यक्तींजवळ होती. प्रेमा त्यांच्या जवळ बसलेल्या असायच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई प्रभाकरराव कोरगावकर. त्यांच्याकडे पाहून समाधान वाटावं अशा, जशा महालक्ष्मी उभ्या करतात ना तशा. गोऱ्या पान, कपाळावर मोठं कुंकू, नऊवारी लुगडं जरीच्या काठापदराचं, तशीच चोळी, मानेवर अंबाडा, त्यात फुलं, लहान खोऱ्याच पण अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या लक्ष्मी वहिनी आम्हा सगळ्यांनाच हव्या हव्याशा वाटायच्या. सतत सगळ्यांना सढळ हातानं भरभरून देणाऱ्या त्या अन्नपूर्णाच होत्या जणू. इकडून अण्णांच्या डाव्या बाजूला सर्वात शेवटी प्रभाकर पंत कोरगावकर, म्हणजे आमच्या छात्रालयाचे सर्वांचे अण्णा, लक्ष्मीबाईंचे पती, लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभावा अशी ही देखणी जोडी. अण्णांचा पिंडच मुळी दातृत्वाचा, आणि तो त्यांना त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे गोविंदरावांकडून मिळालेला होता. असे सांगतात की पश्चिम महाराष्ट्रात एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा गोविंदरावांनी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला झुणका भाकर दोन्ही वेळेला खायला घालून वाचवलं होतं. त्या दुष्काळात आजूबाजूच्या खेड्यातून हजारोंनी माणसं येऊन रोज सकाळ संध्याकाळ झुणका भाकरीचं जेवण करत होती आणि लोक त्यांना दुवा देऊन जात होते. हाच दातृत्वाचा वारसा अण्णांनी पुढे चालवला. छात्रालय काढून कित्येक गरीब मुलामुलींची आयुष्य त्यांनी उभी केली. कित्येक सर्वोदयी आणि समाजसेवी कार्यकर्त्यांना मदत केली. आणि ही जी काही मंडळी आता आली होती ती त्यांच्याकडेच. त्यांनीच स्वतःकडे त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली होती. पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंना छात्रालयाचं विश्वस्त म्हणून नेमलं होतं. वर्षातून एकदा मे महिन्यात त्या सगळ्या सर्वोदयी गांधीवादी लोकांचं शिबिर, म्हणजे स्नेहसंमेलन, प्रभाकर पंतांच्या इच्छेनुसार छात्रालयात व्हायचं. जुन्या वसतिगृहाला लागूनच नवीन वसतिगृहाच्या काही खोल्या बांधून झाल्या होत्या. या दोन मजली वसतिगृहाचं प्रवेशद्वार बाहेरच्या मुख्य रस्त्यावर होतं. वसतिगृहाच्या आतल्या बाजूनी दोन छोटे छोटे जिने होते. उजव्या बाजूच्या जिन्यांनी वर गेलं की एक प्रचंड मोठा हॉल बांधलेला होता. दिवसभर त्या हॉलमध्ये या मंडळींची त्यांच्या गहन विषयांवर चर्चा चालायची. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पसरलेली सर्व गांधीवादी सर्वोदयी मंडळी एकत्र यायची आणि आमचं वसतिगृह सुट्टी असल्यामुळे मुली नसल्या तरी अगदी गजबजून जायचं. एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं. आम्ही 7-8 जणी कोर्ट कमिटेड मुली त्यांच्या सेवेला हजर असायचो. त्यांच्यातीलच काही मंडळींकडे जेवण्याखाण्याची व्यवस्था केलेली असायची. कुणाकडे स्नानाचं गरम पाणी काढून देणं, संडास बाथरूमजवळ पाणी देण्यासाठी एकानं उभं राहणं, कुणी नाश्त्याचं काम पाहणं, कुणी प्रार्थनेचं काम स्वतःवर घेणं, असं कामाचं वाटप व्हायचं. आम्ही सगळ्याजणी या कामाच्या मध्ये लुडबुड लुडबुड करायचो, कारण नेमकं काम आमच्यावर कुणी सोपवलेलंच नसायचं, त्यामुळे उगीच पळापळ करायची. दुपारी ही सगळी मंडळी जेवायला बसली की सगळ्यांना पाणी वाढणं, ताटं वाट्या मांडणं, मीठ लोणची वाढणं, अशी बारीक सारी कामं चालायची. जेवण अगदी साधं, म्हणजे तिखट मसालेदार कुणाला चालायचंच नाही. साधं जेवण जेवणारी ही मंडळी असायची. दही दूध तुपालाही प्रभाकरपंतांनी कधी कमी केलं नाही. अंगाच्या कपड्याच्या साबणापासून मंजनांच्या बाटल्यांचाही ढीक पडलेला असायचा आणि आम्हा मुलींना खूप आनंद व्हायचा, कारण अस्सल दूध दही तूप कधी नाही ते खायला मिळायचं ना. छान वासाचे साबण वापरायला मिळायचे, नाहीतर आमचे लाईफ बॉय आमचे लाईफ बॉय साबण लावून लावून त्याचा वास घेऊन कंटाळाच आलेला असायचा. तेव्हा त्या लहान वयातही वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या वासाची साबण म्हणजे आमची दिवाळीच की. आणि पुन्हा खास माकड छाप काळद दंत मंचन तेही आम्हाला वापरायला मिळायचं. आम्ही वर्षभर चालेल असं स्वतःचं मंजन तयार केलेलं असायचं, कोळशाचं. कोळसा वाटून वाटून बारीक करायचा, वस्त्रगाळ करायचा, त्यात मीठ घालायचं की झालं आमचं मंजन. त्यापेक्षा बिटको मंजन कितीतरी छान चविष्ट वाटायचं. मला अजूनही आठवतं, एकदा अशा शिबिरात एके सकाळी मी ते मंजन हातात घेतलं, डाव्या हाताची मूठ भरून हावरटासारखी मूठ बंद केली आणि बाथरूमकडे निघाले दात घासायला. इतक्यात समोरून मामा आले. मी कशाला इकडे तिकडे बघते, गुपचूप मंजन घेऊन निघाले इकडे तिकडे न पाहताच आणि धाडकन मामांच्या अंगावर जाऊन आदळले. मामा स्नान करून आले होते, छान स्वच्छ पांढरे शुभ्रे कपडे घातलेले होते, हातात धुतलेले कपडे होते, डोक्यावर ओले केस, तोंडांनी देवाचं नामस्मरण चाललं होतं. ते त्यांच्या घाईत आणि मी माझ्या घाईत. त्यांच्या अंगावर धडकल्याने मंजनची मूठ सुटली. मामांचं पांढरं शुभ्र धोतर आणि पाय मंजनामुळे काळेकुट्ट झाले. मंजन खाली सांडलं. मी अपराध्यासारखे घाबरून ते सगळं मंजन गोळा करायला लागले, धोत्रावरचं मंजन काढायला लागले, तर ते अधिकच चिकटून बसायला लागलं. भीतीनं गाळणच उडाली. शारदाबाईंनी हे पाहिलं तर आपली काही खैर नाही आणि मला रडूच कोसळलं. मामांनी हातातले धुतलेल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर टाकले, दोन्ही हातांनी मला उठवलं, जवळ घेतलं आणि अगदी प्रेमानं म्हणाले, सांडू दे, घाबरायला काय झालं, हा चल उठ, दुसरं मंजन घे, छान दात घासून दाखव बरं मला, चल मी देतो तुला मंजन. माझ्या आधीच काळ्या झालेल्या हातावरच मामांनी चिमटीभर मंजन ठेवलं, म्हणाले, चिमणीच्या दाताला एवढं मंजन पुरे झालं, चल बघू, पळत जा दात घासून मला दाखवायला ये. माझ्या मनावरचं दडपण पार निघून गेलं. भीती अगदी नाहीशी झाली होती. मी पळतच सुटले. शारदाबाईंनी पण मला पाहिलेलं नव्हतं आणि एवढं मोठं मंजन आपल्याकडून नाश झाल्याचं फक्त मामांनीच पाहिलं होतं. त्यांच्या खेरीज अन्य कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगितली नव्हती म्हणून मी निर्धास्त होते. तोंड धुऊन खोलीत जाणार इतक्यात मामांनी झाक मारली, स्वयंपाकगृहात नेलं, तिथल्या माणसाला सांगितलं, आमच्या या चिमुकलीला साखर टाकून चांगलं ग्लासभर दूध दे बघू. तेवढं ग्लासभर दूध त्यांनी मला प्यायला लावलं. आता काय खातेस बोल. एवढं दूध घेतल्यावर पोटात जागा थोडीच होती, पण मामांनी स्वतः माझा हात धरून नेलं, स्वतः बरोबर पोहे खायला बसवलं. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या धोतराकडे मी पाहिलं. त्यांनी दुसरं धोतर नेसलं होतं. मी खूपच खजील झाले. मामा, मी धुऊन देते ना ते धोतर, द्या माझ्याकडे, मी म्हणाले. नाही बाळे, अगं मी तर ते मघाशीच तू तोंड धुत असतानाच धुऊन सुद्धा टाकलं. जाऊ देते आता, यापुढे समोर बघून चालायला शिक. तेव्हाचे मामांचे ते शब्द, त्यांचं ते प्रेमळ वागणं आजही जसंच्या तसं स्मरणात आहे.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजे.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवद्गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आतापर्यंत आपण उदासीनतेच्या बद्दलचे विचार पाहिले, ज्याच्यातनं माणसाला त्या पद्धतीने स्वतःला तयार करायची आहे. आपण एक उदाहरण घेऊया. डॉक्टर एखाद्या रोग्याला औषधे लिहून देतात आणि त्याचवेळी काही पथ्ये आणि नियम पाळण्यास सांगतात. समजा त्या रोगाने जी पथ्ये व नियम पाळलेच नाही तर त्यामुळे डॉक्टर अस्वस्थ होत नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात असे प्रसंग बरेचदा येतात आणि अशा वेळी आपण अस्वस्थ होऊ नये हा एक संदेश या माध्यमातून आपण घेऊ शकतो. थोडक्यात कसे जगावे आणि कोणत्या पद्धतीने जगावे याबद्दल प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या काही कल्पना असतात आणि त्या तो नेहमी दुसऱ्यांना सांगत असतो. परंतु दुसऱ्याने त्याच कल्पना घ्याव्यात आणि जे सांगितलेलं आहे तसंच वागावं असे सांगण्याचा जरी त्याला प्रयत्न करत असेल किंवा वाटत असेल तरी तुमच्या कल्पना घेऊन जगावे अशी सक्ती इतरांवर करता येत नाही. कारण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. इतरांच्या उपेक्षेकडे तटस्थ होऊन पाहणे आणि त्या बाबतीत उदासीन होणे हा उपेक्षेचा अर्थ आहे. जर मुदिता, मैत्री, करुणा आणि उपेक्षा या चतुर्विध भावनांचा आपण आपल्या मनामध्ये सांभाळ केला तर आपण आपल्या योग साधनाचे अधिकारी होऊ शकतो असे महर्षी पतंजली यांनी सांगितले. त्यातील मैत्री आणि मुदिता या ज्या दोन भावना आहेत त्यांना अनुसरून श्रीमद भगवद्गीतेतील हा 10वा अध्याय सांगितला गेलेला आहे, रचला गेलेला आहे. विभूती योगात परमेश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणून सर्वसामान्य माणसाने जीवन जगताना जे जे पवित्र, मंगल, उत्कृष्ट व श्रेयस्कर आहे ते परमेश्वराचेच रूप आहे असे समजवून त्याचा आदर करावा असे सांगितलेले आहे. सौंदर्य, आरोग्य, बुद्धिमत्ता किंवा बळ या सर्वच गोष्टी श्रेयस्कर आहेत. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतील 10व्या अध्यायात असे सांगितले आहे की या जगात तुम्हाला जे काही आवडणारे आहे, मग ते सौंदर्य, सामर्थ्य किंवा विविध प्रकारची कौशल्य असो, ते उत्कृष्ट नुसते मानवामध्ये नाही तर पशु प्राण्यांमध्ये सुद्धा व्यक्त होणारे असतात असे सर्व उत्कृष्ट हे माझे स्वरूप आहे असे समजून त्यांच्या दर्शनात आनंद माना. त्यांच्या दर्शनात मानल्या जाणारा हा आनंद तो सुद्धा एका अर्थाने माझीच म्हणजे माझ्या विभूतीची पूजा आहे. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या उत्कृष्टाची जर जोपासना करू लागला तर ती जोपासना सुद्धा व्यावहारिक स्तरावर ईश्वरोपासना होत असते असे विभूती योग या 10व्या अध्यायात सांगितलेले आहे. विभूती योग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वृष्णी नाम वासुदेवोस्मी, पांडवा नाम धनंजय, मुनी नाम अपहयम, व्यासम कविना मुशन्ना कविही. श्रीमद भगवद्गीता अध्याय 10 श्लोक 37. वृष्णी वंशामध्ये म्हणजे यादवाच्या वंशामध्ये वासुदेव मी आहे. पांडवमध्ये धनंजय म्हणजे अर्जुन मी आहे. मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य, दैत्यगुरु हे पण मीच आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या बोलण्याचे तात्पर्य असे की व्यक्तीमधील जे उत्कृष्ट गुण आहे आणि त्या गुणाची जोपासना करण्याचा प्रयत्न प्रत्येक माणसाने करावा हे त्यांचं सांगणं आहे. जे जे उत्कृष्ट आहे मग ते पशुपक्ष्यांमध्ये असेल किंवा सर्वसामान्य व्यक्तीमध्ये असेल त्याचा अंगीकार करावा, त्याला आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला तसे करणे जमत नसेल तर कमीत कमी त्यांना पाहून आनंदित तरी व्हा, ही सुद्धा ईश्वरोपासना आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा काही श्रेयस्कर गोष्टी असतात. त्यांच्याकडे पशु म्हणून तिरस्कार नजरेने न बघता त्यांच्याकडे ज्या विभूती आहेत त्या परमेश्वराच्याच विभूती आहे असे जाणावे. श्रीकृष्ण म्हणतात की सर्पाणा मास्मी वासुकीही, जे सरपटणारे प्राणी आहे त्यातील सर्पांमध्ये मीच वासुकी आहे. आणि वैनतेयस्य पक्षिणानाम, तसेच पक्षींमध्ये जे वैनतेय गरुड आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या म्हणण्याचा आपल्याला आश्चर्य वाटेल, पण याचा अर्थ असा आहे की सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नक्कीच काही श्रेयस्कर गुण असले पाहिजे की जो त्या या वासुकीमध्ये परिपूर्णतेस गेलेला आहे. तसेच पक्ष्यांमध्ये सुद्धा असा श्रेयस्कर गुण असला पाहिजे की जो गरुडामध्ये पूर्णतेस गेलेला असेल. या श्रेयस्कराच्या दृष्टीने वासुकीला आणि गरुडाला भगवंताच्या विभूती आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही, किंवा असेच म्हटलेले आहे. सरपटणारे प्राणी व पक्षी त्यांच्यातील गुण तर विरुद्ध स्वभावाचे आहेत. सर्प जमिनीवर राहतात, ते आकाशात उडू शकत नाही. गरुड असा जीव विशेष आहे की जो क्वचित काळासाठीच पृथ्वीवर येतो, पण तो नेहमी आकाश मार्गाने गमन करत असतो. तुम्ही सर्प आणि गरुड या दोघांकडे पाहिले तर असे दिसून येते की त्या दोघांचे परस्पराविरोधी असे स्वभाव आहेत. दोघांमध्ये वैर आहे हे आपल्याला माहीत आहे. एक पृथ्वीच्या आश्रयाने राहतो तर दुसरा आकाशाच्या आश्रयाने राहतो. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की हे दोघे कधीही एकत्र येणार नाही, यांच्यामध्ये युद्ध होईल. पण सर्प चवताळून आकाशात उडाला किंवा गरुड चवताळून सर्पाकडे जमिनीवर येऊन तेथेच थांबला असे कधीही आपण पाहत नाही, कारण दोघेही आपल्या स्वभावाचे अतिक्रमण करीत नाही. आपल्या स्वाभाविक क्षेत्रामध्ये ते समाधानी आहे. गरुड कधीही सर्पाला मारण्यासाठी पृथ्वीवर उतरून पृथ्वीवरच थांबत नाही. सलीम अलीम अली नावाचे एक मोठे पक्षीतज्ञ होऊन गेले. सोलापुरातील एक पक्षीतज्ञांची एकदा सलीम अलींचे तिथे व्याख्यान ठेवण्यात आले. या व्याख्यानात सलीम अली असे म्हणतात की गरुड सहसा जमिनीवर उतरत नाही, तो आकाशातून खाली आला तरी तो उंच झाडावर किंवा पर्वत शिखावर येऊन बसतो. तो कधीही जमिनीवर येऊन बघत नाही, कारण हा त्याचा स्वभाव आहे. समजा गरुडाने जमिनीवर काही भक्ष्य मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला दिसला तर तो त्या भक्ष्यावर वेगाने झेप घेऊन ताबडतोब आकाशात उडून जातो. हे भक्ष्य घेऊन जमिनीवर थांबत नाही. याचाच अर्थ की गरुडाला पृथ्वीचे आकर्षणच नाही, त्याला आकाशाचे आकर्षण आहे. तो अवकाश प्रिय आहे. या उलट सर्प हा भूमिप्रिय आहे. जमिनीत जितके खोल त्याला जाता येईल तितके त्याला जाणे आवडते. म्हणूनच सर्प पाताळात राहतात आणि आपण असे म्हणतो की तेच त्याचं घर आहे. सर्पांना आकाशाचे आकर्षण नसते. याचा अर्थ दोघेही आपापल्या स्वभावाच्या मर्यादा सोडत नाही. सर्पाची प्रवृत्ती नेहमी अधोगामी असते तर गरुडाची प्रवृत्ती नेहमी ऊर्ध्वगामी असते. त्यांच्या या प्रवृत्तीचा पंचतत्वाशी संबंध आहे. आपल्या पंचायतन पूजेमध्ये पाच देवता असतात. या पाच तत्वांच्या अभिमानी जे देवता आहेत ते आपण समजून घेऊया. पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व अशा पाच तत्वांना अनुसरून त्या पाच देवता आहेत. या पाच तत्वांना धरून त्या देवता ज्या आहेत त्यांची उपासना श्रीमद जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्यांनी केली. पंचातयन पूजेच्या स्वरूपात हिंदू लोकांसमोर ती मांडली आणि तिचा प्रचार केला. या तत्वाच्या या चार नियामक देवता आहेत. त्यापैकी पृथ्वी तत्वाचे अधिपती श्री शंकर, जलतत्वाचे अधिपती श्री गणेश, तेज तत्वाचे किंवा अग्नितत्वाचे अधिपती देवी आहेत. म्हणून देवीच्या उपासनेमध्ये हवनाचे जास्त महत्त्व आहे असे आपल्याला माहीतच आहे. वायुतत्वाचे अधिपती सूर्य आणि आकाश तत्वाचे अधिपती हे श्री विष्णू आहेत. आपण असे समजतो की श्री गणेश हे पृथ्वी तत्वाचे अधिपती आहे, पण श्री गणेश हे पृथ्वी तत्वाचे अधिपती नसून ते जल तत्वाचे अधिपती आहे. श्री शंकर ही पृथ्वी तत्वाची अधिपती देवता असल्यामुळे त्यांच्या पूजेत पार्थिव पूजनाचा ला खूपच महत्व आहे. श्री गणेशाचे स्थान जरी मूलाधारात असले तरी मूलाधारामध्येच एक स्वयंभू लिंग आहे. या लिंगाशी एकरूप होऊन तेथे श्री गणेश पृथ्वी तत्वाचे होतात, पण क्रमामध्ये मात्र जलतत्वाचे अधिपती आहेत. आपल्या देहातच स्वयंभू लिंग, बाणलिंग, इतर लिंग आणि तेजोलिंग अशी चार लिंग आहेत. त्यापैकी मूलाधार चक्राचे कुंडलिनीने स्वयंभू लिंगास वेष्टन घातलेले आहे. बाललिंगामध्ये स्थान आहे ते मणिपूर चक्राचे असून इतर लिंगांचे स्थान भ्रूमध्य म्हणजे आज्ञाचक्रात आहे आणि तेजोलिंगाचे स्थान हे सहस्त्रकार चक्रात आहे. गरुडाला भगवान श्रीकृष्णाने विभूती असे म्हटलेले आहे, कारण त्यामागील सूक्ष्म भूमिका वेगळी आहे. आकाशातील अधिपती विष्णू हे आहेत असे आपण आता पाहिले. आकाशातील अभिमानी देवता विष्णू आहेत. गरुड हा आपल्या ऊर्ध्वगामी असणाऱ्या स्वभावाला सोडत नाही. या ऊर्ध्वगामी स्वभावाचा उपयोग करून गरुड नेहमी आकाश तत्वातील संबंधित असतो. या स्वभावाला धरूनच तो इतका उत्कर्षापर्यंत पोहोचला आहे की त्याचा स्वभाव हा ईश्वरीय समर्पण किंवा ईश्वरीय बुद्धीच्या सेवेसाठी करण्यास तो आता कारणीभूत झालेला आहे. त्यावर कोणचीही आपण अशी पक्षी किंवा यासारखी कोणची पक्षी आपण बघत नाही, पण पक्ष्यांमध्ये गरुडच पक्षी असा विशेष का? कारण गरुडाचे आकाश गमनाचे असण्याचे आकर्षण हे सर्वोच्च आहे. बाकीचे पक्षी आकाशात भ्रमण करतात आणि पृथ्वी जवळ येऊन निवास करतात, पण गरुड सहसा पृथ्वीजवळ येतच नाही. त्यापैकी वैनतेय नावाचा जो गरुड आहे त्यांनी आपल्या स्वभावाचा असा उपयोग करून घेतला की तो विष्णूचा वाहन बनला. त्याप्रमाणे वासुकी सर्पसुद्धा एक विभूती आहे. सर्पाचा सरपटण्याचा स्वभाव, पण सर्पाच्या पृथ्वीचे जितके आकर्षण आहे तितके सरपटण्याच्या इतर प्रजाती नाहीत. पाली किंवा सरडे यांना जमिनीमध्ये खोल जाऊन राहण्याचे आकर्षण नसते. सर्पाला भूमीमध्ये खोलवर जाऊन राहण्यास खूप आवडते. सर्पामधील वासुकी सर्पाचे हे स्वभाव क्षमता एवढी विकसित त्यांनी केली की पृथ्वीचा अधिपती शंकर याच्या गळ्यातील तो हार बनला. आपल्या स्वभावाचा त्याग न करता त्या स्वभावाचाच उपयोग करून परमेश्वराला मिळवावे हा धडा गरुड आणि वासुकीच्या या दोघांनी आपल्याला शिकवलेला आहे, त्याला आपण विभूती असे म्हणूया. विभूती योगातील जो उपदेश आहे त्यातील प्रतिपाद्य विषय हाच आहे की जे जे या जगात उत्कृष्ट आहे त्याला परमेश्वराची विभूती किंवा परमेश्वराच्या तत्वाचा अंशात्मक आविष्कार समजून त्याचा आदर केला पाहिजे. याचा अर्थ त्यांच्याजवळ जा असा जो काही विशेष भाग आहे हे तुमचे शत्रू नाहीत किंवा मित्रही नाहीत. त्यांचे स्वभाव तुमच्यापासून भिन्न आहेत. त्यांची जीवनशैली तुमच्या सुसंगत होऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांना दुरून नमस्कार करा, त्यांचा आदर करा. कारण त्यांच्या या ठिकाणी ईश्वराने जी दिलेली बुद्धी आहे ती ईश्वराला अर्पण झालेली बुद्धी असून आयुष्यात जगण्यासाठी ती एक क्षमताच आहे. गरुडामधील वैनतेय हा स्वभावाला धरून आकाशापाशी न थांबता आकाश तत्वाचे अधिपती श्री विष्णूपर्यंत पोहोचला आणि त्यांचे वाहन बनला. हे गरुडाचे वेगळेपण आहे. बाकीचे पक्षी मात्र अवकाशात रमले. आपल्याला हा स्वभाव उपयोग करून परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं हे वासुकी आणि गरुड यांच्यामधून लक्षात येतं. पण हे माणसाला का जमू नये? माणसे तर पशुपक्ष्यांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत आणि त्याचा श्रेष्ठतेचा उपयोग करून त्यांचा जो किंवा आपला जो स्वभाव आहे त्याला आपण पाहिलं पाहिजे. तुमच्या स्वस्वभावाचा त्याग न करता त्या परमेश्वराला प्राप्त करून घेता येतं ही शिकवण विभूती योगात आहे. नेहमीच ही शिकवण भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला दिली होती. अर्जुन हा क्षत्रिय आहे. त्याने त्याच्या क्षत्रिय वृत्तीचा त्याग न करता लढाऊ प्रवृत्तीने त्यांनी युद्ध करावा आणि त्याचंच विचार करून परमेश्वराला प्राप्त करून घ्यावे असा भगवान श्रीकृष्णाने विभूती योगामधून अर्जुनाला उपदेश दिलेला आहे. या महत्त्वाच्या उपदेशानंतर आपण इथे थांबूया. नमस्कार
0: श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
2: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
3: नमस्कार श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. श्रोतेहो, जुलै महिना सुरू झालाय, पावसाचे दिवस आहेत, पण आपल्या जळगावकरांना पाऊस आल्यावर रोमॅन्टिक फिलिंग नंतर येते. आधी मनात एकच विचार येतो, अरे रे रे, आज कुठल्या खड्ड्यात गाडी जाणार आपली. खरं सांगा, आपल्या जळगावच्या रस्त्यांवरून गाडी चालवणं म्हणजे काय, साधंसुधं काम आहे का? अजिबात नाही. हा तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणायला हवा. तुम्ही कितीही ठरवून निघा, आज शांततेत ऑफिसला जाईल, पण आपले रस्ते आणि आपले खड्डे तुम्हाला रस्त्यात किमान 10 वेळा डान्स करायला लावतात, हो ना. आणि वरून आपले रिक्षावाले काका, त्यांचा कट मारण्याचा टाईम आणि इस्रोच्या रॉकेट लॉन्चिंगचा टाईम दोन्ही एकदम परफेक्ट असतात, हो की नाही. पण श्रोते हो, या सगळ्या त्रासात सुद्धा जळगावकरांचा स्वॅग मात्र काही कमी होत नाही, अजिबात नाही. खड्ड्यात गाडी आदळली तरी आपण समोरच्याला बघून म्हणतो, काय नाही भाऊ, चालू द्या, सवय आहे आपल्याला. तुम्ही सांगा काय चाललंय. चला तर मग याच मूडसोबत आजच्या शोची आपण सुरुवात करूया. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा. मी आहे तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. सध्या जळगावात संपूर्ण खानदेशात एक मोठी स्पर्धा सुरू आहे. स्पर्धा अशी की पाऊस जास्त पडतोय की आपल्याकडची लाईट जास्त जाते. म्हणजे पाऊस बिचारा दारात येतो, टपटप गाणं वाजवतो आणि इकडे MSEBचे काका म्हणतात, थांबा, आधी मला बटन बंद करू द्या. पावसाळ्यात लाईट जाणं आणि जळगावकरांनी अंधारात शेजाऱ्याला तुमच्याकडची पण गेली का हो लाईट असं विचारणं, हे आपल्याकडचं जागतिक समीकरण झालं आहे सध्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बाजारात वांग्याची आवक आणि केळीची चर्चा तर नेहमीच असते, पण या पावसात भाजीपाल्याचे भाव ऐकलं की असं वाटतं भाजी घेण्याऐवजी सोनं खरेदी केलेलं परवडेल. भाजीवाली मावशी जेव्हा म्हणते ना, ताई, कोथिंबीर 20 रुपयाची एकच पेंडी मिळेल, तेव्हा काळजात धस्स होतं. मग आपण खानदेशी लोक तिथे आपली कला दाखवतो. काय करतो तर आपण म्हणतो, मावशी 20ची द्या, पण वरून 2 मिरच्या आणि थोडीशी शेपू फुकट करून टाका ना, म्हणजे बरं होईल. हा जो हक्क आहे ना, तो आपला हक्काचा माणूस खानदेशातच आपल्याला मिळू शकतो. पण या सगळ्या रोजच्या कटकटींमागे एक सुंदर गोष्ट दडलेली असते, ती कोणती तर आपण म्हणतो की आपली माणसं, खानदेश, आपण, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी एक भावनिक ओलावा असतो, तो जरूर आपण सांभाळला पाहिजे, हो ना. आतापर्यंत आपण खड्डे, लाईट, महागाई यावर हसलो, खूप सारं बोललो, खूप साऱ्या जोक्स कमेंट ऐकत असतो, पण कधी कधी वाटतं ना की एखाद्या सगळ्या एवढ्या सगळ्या अडचणी असून सुद्धा या मातीत असं काय आहे जे आपल्याला कधीच निराश होऊ देत नाही. नुकतंच मी शहरातल्या एका चौकातून जात होते. पाऊस खूप धो पडत होता. एका बाजूला रस्ता खणलेला, चिखल झालेला. तिथे एका म्हाताऱ्या आजोबांची भाजीची गाडी चिखलात रुतली होती. वय वर्ष 70 पुढे असेल. ते बिचारे गाडी ओढायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना ते काही जमतच नव्हतं. अंगावर छत्री नव्हती आणि कपडे मात्र भिजलेले होते. मी गाडी थांबवणार इतक्यात मागून 2 तरुण मुलं आले. कॉलेजची मुलं होती ती. त्यांनी हातातले महागडे फोन खिशात टाकले. कपडे ओले होतील याचा विचारसुद्धा केला नाही, सरळ त्या चिखलात उतरले आणि त्या आजोबांच्या गाडीला मागून असा काही धक्का दिला की गाडी चिखला बाहेरच आली. त्या मुलांनी आजोबांना विचारलं, बाबा काही लागलं तर नाही ना, कथा जावान शे तुमले. त्या आजोबांच्या डोळ्यात जे पाणी होतं ना, ते पाणी पावसाचं नव्हतं तर ते कृतज्ञतेचं होतं. त्या दोन मुलांनी आजोबांना चहा पाजला आणि मगच ते पुढे गेले. पण त्यावेळी आजोबांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि ते समाधान, ते पाहण्यातच खरी मजा होती. आणि खरंच सॅल्यूट त्या दोन्ही मुलांना ज्यांनी हे महत्त्वाचं आणि चांगलं असं काम केलं. खरंच हाच खान्देशचा ओलावा, हाच आपल्या मातीचा ओलावा आणि हाच गोडवा सुद्धा. हे आहे जळगाव, आपलं जळगाव. हा आहे आपला खान्देश. इथं रस्ते कदाचित कच्चे असतील, हो, पण इथल्या माणसांची मनं खूप पक्की आणि श्रीमंतसुद्धा आहेत. ऐरणी भाषेमध्ये जो गोडवा आहे ना, तो जगात कुठेच नाही. जेव्हा कोणी म्हणतं ना, भाऊ तू काळजी नको करू, मी शेना तुम्हाला पाठीशे, तेव्हा खूप मोठं झाल्याचं फिलिंग येतं. जगातलं सगळ्यात मोठं संकट छोटं वाटायला लागतं. चला याच भावनेसोबत आपण ऐकत राहू रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. तर श्रोते हो, अमृताहुनी गोड असणाऱ्या माझ्या खानदेशी आणि जळगावकर श्रोत्यांनो, वेळ कशी निघून गेली हे समजलंच नाही, आता वेळ झाली आहे थांबण्याची. आज आपण शहरातल्या समस्यांवर बोललो, हसलो आणि एका सुंदर प्रसंगाने आपले डोळेही ओलावले. जाता जाता फक्त एवढंच म्हणेन, समस्या तर रोज येणार आहेतच. कधी रस्ते खराब असतील, कधी वीज नसेल, तर कधी पाऊस जास्त असेल. पण या सगळ्यात आपली जी खानदेशी माणसं नावाची ताकद आहे, ती कधीच कमी होऊ देऊ नका. कधीतरी रस्त्याने जाताना कोणी अडचणीत दिसलं तर जळगावचा अभिमान म्हणून त्याचा हात नक्की धरा. कारण सरकार रस्ते बनवेल तेव्हा बनवेल, पण आपण माणसांची मनं जोडणं कधीच थांबवायचं नाही. तेव्हा आज इतकंच, पुन्हा भेटूया अशाच काही गप्पांसह. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM माझ्यासोबत, म्हणजेच आर्ज शुभांगी सोबत. काळजी घ्या, हसत रहा आणि एन्जॉय करत रहा. बाय.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.